भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 21 दशक दुसरे समास 6 भक्तियोग भक्तीचे वर्णन संध्येसाठी मठ आणि तळघरे बांधणे नदीच्या तीरावर पायऱ्या बांधणे दीपमाळा बांधणे देवाच्या मंदिरावर कळस चढवणे हा सत्वगुण देवाच्या द्वारे भांडारगृह भोजनालय बांधले जाते तो सत्वगुण नाना देवांच्या स्थानी नंदादीप लावणे देवाला अलंकार भूषणे अर्पण करणे हा सत्वगुण मृदंग टाळ दमामे नगारे इत्यादी नाना वाद्यांचा गजर करणे सुस्वर कल्लोळ करणे हा सत्वगुण देवळासाठी नाना सामुग्री अर्पण करणे हरिभजन करणे हा सत्वगुण छत्रे आणि आसने पालखी दिंड्या पताका निशाणे चामरे अब्दागिरी यांचा वापर म्हणजे सत्वगुण वृंदावने तुलसीवने रांगोळ्या सडा संभाजन प्रेमाने करणे म्हणजे सत्वगुण होय नाना पूजेची उपकरणे घासून स्वच्छ करणे मंडप घालणे आसने देवास अर्पण करणे हा सत्वगुण देवासाठी खाद्य नाना प्रकारचे नैवेद्य फळे अर्पण करणे हा सत्वगुण भक्तीच्या आवडीमुळे विविध सेवा मनापासून करणे देवाचे दार झाडणे हा सत्वगुण तिथी पर्व महोत्सव असेल तेथे काया वाचा मने सहभाग घेणे हा सत्वगुण हरिकथेमध्ये गंध माळा बुक्का लावणे सेवा करण्यासाठी निरंतर उभे असणे नर अथवा नारी यथानुशक्ती विविध साहित्य देवद्वारी घेऊन उभे राहणे तर सत्वगुण आपली कामे सोडून लगबगीने मंदिरामध्ये येणे आणि भक्तिकार्यात भाग घेणे म्हणजे सत्वगुण मोठेपणा दूर ठेवून छोटी मोठी कामंही करतो देवाच्याद्वारे वाट पाहतो तर सत्वगुण देवासाठी उपोषण करतो भोजन विडा यांचा त्याग करतो नित्य नेमाने जप ध्यान करतो तर सत्वगुण कठोर शब्द बोलत नाही नेमधर्माने चालतो योगी लोकांना आनंदित करतो तर सत्वगुण आपला गर्व सोडून कुठलीही अपेक्षा न धरता कीर्तन करतो त्या कीर्तनामुळे अंगावर रोमांच उभे राहतात तो सत्वगुण परमेश्वराचे ध्यान केल्यामुळे डोळे भरून येतात देहाचे विस्मरण होते तर सत्वगुण होय हरिकथेचे अत्यंत प्रीती असल्याने तिचा कंटाळा येत नाही कायम ही प्रीती वाढत जाते तो सत्वगुण मुखामध्ये नाम हातामध्ये टाळी देवाचे नाव घेत नाचतो परमेश्वराची पायधूळ डोक्याला लावतो तो सत्वगुण देहाभिमान नाहीसा होतो वैराग्यविषयी प्रबळ होतो माझ्या मिथ्या आहे हे समजतं तो सत्वगुण संसारात गुंतू नये त्याच्यासाठी काय उपाय करावा असं मनात वाटतं तो सत्वगुण संसारात असल्याने काही भजन करावं असं वाटतं मनामध्ये ज्ञान उत्पन्न होतं तो सत्वगुण आपापल्या घरी काम करीत असताना नित्यनेमाने रामाविषयी प्रीती जागृत होते तो सत्वगुण सगळ्याचा वीट आलेला आहे परमार्थात रस वाटतो काही आघात झाला तरी धीर कायम राहतो तर सत्वगुण नेहमी उदासीन नाना भोगांमध्ये मन रमत नाही नेहमी परमेश्वराची भक्ती आठवते तो सत्वगुण वस्तूंमध्ये चित्त लागत नाही मनामध्ये फक्त परमेश्वर आठवतो ही भावना दृढ होते तर सत्वगुण होय लोक नावे ठेवतात तरी देवावर प्रेम करतो मनामध्ये परमेश्वराचे विचार करतो तो सत्वगुण अंतःकरणात स्फूर्ती निर्माण होते स्वस्वरूपी मन लागते मनातील संदेह नष्ट होतात तो सत्वगुण शरीर कारणी लावावे दृढ निश्चय अंतःकरणात निर्माण व्हावा ही सत्वगुणाची करणे होय शांती क्षमा आणि दया हे उत्पन्न झाले तेथे सत्वगुण निर्माण झाला हे निश्चितपणे जाणावे आलेले अतिथी अभ्यागत यांना जेवल्याशिवाय जाऊ देत नाही यथानुशक्ती दान देतो तर सत्वगुण होय असं सत्वगुणाचं वर्णन श्री रामदास स्वामी महाराज करीत आहेत आणि हे वर्णन पुढील देखील कथेत आपण ऐकूया।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम आणि प्रेम ही जुळी भावंड आहेत. साधारण प्रापंचिकाची ओढ विषयाकडे असते. आज सुख कशात आहे एवढंच तो बघतो आणि विषयामध्ये तो इतका तल्लीन होतो की जगालाही तो तुच्छ मानतो. विषय शेवटी दुःखालाच कारणीभूत होतात हे तो विसरतो. विषय आणि मी एक होतो तेव्हा सुख होतंसं वाटतं, पण वास्तविक आजपर्यंत कुणालाही विषयानं शाश्वत सुख आणि समाधान मिळालेलं नाही. असं सुख आणि समाधान मिळवण्यासाठी आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवणं हा एकच उपाय आहे. वृत्ती नेहमी एकाकार अशी हवी, पण ती विषयात न होता नामात व्हावी, हेच सर्व संतांचं सांगणं आहे. मनाला उलट केलं की नाम हा शब्द तयार होतो. लक्षात आलं का? म ना, याला उलट केलं की नाम. याचा अर्थ असा की नाम घेणं म्हणजे मनाची विषयाकडं असलेली ओढ उलटी फिरवणं. नाम म्हणजेच न मम, प्रपंच माझा नाही म्हणून करणं म्हणजेच नाम घेणं. मी जितकी प्रपंचाची काळजी घेतो तितकी नामाची घेतो का? याचा प्रत्येकानं विचार करावा. प्रपंचातलं आपलं कर्तव्य अगदी मनापासून केल्यावर जी परिस्थिती निर्माण होईल तिच्यामध्ये अत्यंत समाधानानं राहून नामस्मरणामध्ये काळ घालवावा. निर्गुणाला एक जुळं झालं, ते म्हणजे नाम आणि प्रेम. दोन्ही एकमेकांना अतिशय चिकटून आहेत. एकाला धरलं की दुसरं त्याच्या मागं येतं. आज आपलं प्रेम अनेक वस्तूंवर, व्यक्तींवर, पैशावर, विद्येवर, देहावर, लौकिकावर गुंतलेलं आहे. त्या कारणानं भगवंतावर प्रेम करून त्याच्यामागं नाम येईल अशी आपली अवस्था नाही. गोपींची तशी अवस्था होती, पण आपण नामाला वश करून घेऊ शकतो. ते झालं की भगवंताचं प्रेम आपोआप येईल. घरादारावरती प्रेम सहवासानं बसतं. मग नामाचा सहवास केला तर प्रेम का लागणार नाही? खरोखर या जगामध्ये कुणाच्या बुद्धीला पचवता आल्या नाहीत अशा कितीतरी वस्तू आहेत. मुलाला आपल्या बापाचं बारसं पाहणं हे जसं शक्य नाही, तसं मी कोण आहे हे बुद्धीनं ओळखणं शक्य नाही. खरी सत्यवस्तू कल्पना, बुद्धी आणि तर्क यांच्या पलीकडं आहे. सत्याचा शोध करायचा असेल तर सत्य ज्यानं झाकलेलं आहे ती वस्तू दूर करा, म्हणजे सत्य दिसेल. सत्य हे आपल्याला उत्पन्न करता येत नाही,

अंतःकरणात पटलेला आहे तो विषयामध्ये राहून देखील होणाऱ्या सुखदुःखाच्या गोष्टींकडे गंमत म्हणून बघेल आणि त्यापासून स्वतः अलिप्त राहील. सुख हे विषयात नसून आत्म्यात आहे. आत्मा सुख रूप आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: श्रोते हो नमस्कार, जाणी मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोते हो, आज गुरुवार आहे आणि पुन्हा एकदा विनोबाच्या निमित्ताने आपण सगळे भेटलेलो आहोत. तुम्हाला तर माहितीच आहे, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांशी गप्पा मारत असतो आणि ह्याचं मुख्य कारण म्हणजे ओपन लिंक फाउंडेशन आणि संजय दालमिया सर यांनी सुरू केलेला विनोबा हा ऍप. गेल्या 2 वर्षापासून सातत्याने महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये याचं कार्य अतिशय जोरात अतिशय जोमात सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी एका छताखाली यावं हा त्यामागचा हेतू आहे. विद्यार्थ्यांसोबत राबवलेल्या उपक्रमांची माहिती शिक्षक ह्या विनोबा ऍपवरती टाकत असतात आणि त्यामध्ये पोस्ट ऑफ द मंथ नावाचा रिवॉर्ड शिक्षकांना दिला जातो आणि अशा सर्व शिक्षकांना आमंत्रित करतो, त्यांच्याशी गप्पा मारतो, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेतो आणि नेमक्या त्यांनी राबवलेल्या संकल्पना काय होत्या याविषयी त्यांच्याशी गप्पा मारतो. आज सुद्धा श्री अमोल वानखेडे सर आता माझ्यासोबत आहेत, जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरेनगर नांदगाव या ठिकाणाहून आलेले आहेत. तर त्यांच्याशी गप्पा मारण्यापूर्वी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर.
1: नमस्कार मॅडम.
0: अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं. तर विनोबाच्या निमित्ताने आपण भेटलेलो आहोत, तर त्याविषयी तर आपण गप्पा मारणारच आहोत, पण मुळातच शिक्षक व्हावं असं का वाटलं आणि कधीपासून आपण सेवेत रुजू झालात?
1: तर सर्वप्रथम जेव्हा मी 12वीला होतो तेव्हा आमचे जे सिनियर्स होते ते सर्व सिनियर्स सांगत होते आम्हाला की याच्या पुढे काय करायचं आहे, काय स्कोप आहे. तेव्हापासूनच ते सांगायचे की आपल्याला डीएड करावं लागेल आणि डीएड झाल्यानंतर मग आपण टीचर बनू शकतो. आणि मग तेव्हापासूनच शिक्षक या पदाबद्दल माझ्या मनात एक आत्मीयता निर्माण झाली आणि मग मी डीएड केलं, बीएड केलं आणि मग स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि मग मी 2019 शिक्षक म्हणून रुजू झालो नांदगाव येथे.
0: बर, आणि आपलं बालपण आणि शिक्षण देखील नांदगावातच गेलं?
1: नाही नाही, मी तसा मूळचा अकोला जिल्ह्याचा.
0: बर.
1: हा, आणि मग सेवा माझी प्रथम शाळा ही नांदगाव जिल्ह्यातलीच पहिली.
0: आणि आता ज्या शाळेवर आहात त्याच शाळेत?
1: पहिली शाळा म्हणजे.
0: बर, क्या बात आहे, खूपच छान. आणि कसा आहे शाळेचा अनुभव, विद्यार्थी संख्या वगैरे कशी आहे?
1: सर्वप्रथम जेव्हा मी शाळेमध्ये रुजू झालो तेव्हा हिरेनगर ही शाळा जी आहे ग्रामीण भागातली आहे आणि तेथील जे विद्यार्थी आहेत हे तर 80% विद्यार्थी हे आदिवासी बहुल आहेत. आणि मग जेव्हा तिथं गेल्यानंतर मला असं आढळून आलं की इथं खरोखर एक बदलाची गरज आहे आणि इथं जर आपण मन लावून शिकवलं तर नक्कीच विद्यार्थी भविष्यात काहीतरी करू शकतील. आणि मग हळूहळू मग त्यांच्यामधूनच मला पण शिकायला मिळालं की विद्यार्थ्यांचा अभ्यास करून त्यांचं जीवनशैली बघून आपण त्यांना काय देऊ शकतो याचा मी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेऊन आणि त्यांचा जीवनाचा पूर्ण हे बघून मग मी हळूहळू हळूहळू स्वतःमध्ये बदल करत गेलो आणि त्यांना नेमकं काय द्यायचं हे पण मी शिकत गेलो.
0: वा, आता सध्या आपल्याकडे कितवीचा वर्ग आहे?
1: माझ्याकडे यावर्षी 2 वर्ग आहेत, 2री आणि 4थी.
0: बर, विनोबाची आणि तुमची ओळख कशी झाली, कधी झाली?
1: सर्वप्रथम तर विनोबाबद्दल एवढं काही माहिती नव्हतं, पण साधारण 2023 मे महिन्यामध्ये आम्हाला सर्वांना सांगण्यात आलं की विनोबा ऍप आहे, आपण सर्वांनी डाऊनलोड करायचा आणि मग त्याच्यावर कृती टाकायच्या, ऍक्टिव्हिटी टाकायच्या. आम्ही एक नॉमिनल म्हणून ते डाऊनलोड केलं आणि एक साधा काहीतरी पहिला मला वाटतं सावित्रीबाई फुले जयंतीचा मी एक आमचा जो फोटो आहे तो त्याच्यावर शेअर केला. त्याच्यानंतर 2 वर्ष जवळजवळ मी त्याला बघितलं नाही कारण की मला असं जागृती नव्हती, म्हणजे हे नव्हतं की नेमकं काय असते बा. मग आता मागच्या जवळजवळ 1.5 महिन्याच्या अगोदर मी परत ऍक्टिव्ह झालो

0: आणि मला त्याचं महत्व समजलं की हे ऍप फक्त एक साधा ऍप नाही आहे, तर याच्यामधून इतर शाळांमध्ये इतर शिक्षक किती ऍक्टिव्ह राहतात आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये खरोखर बदल घडून येतात. मग आपलं राज्य असो की छत्तीसगड असो, जसं तुम्ही सांगितलं, त्यांच्या ऍक्टिव्हिटी बघून ना खरोखर असं वाटलं की आपण कमी आहोत आणि आपण फक्त अध्ययन अध्यापन एवढं मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी आपण वेगळा बदल आणि वेगळं एक ऍप्टिट्यूड आपण विद्यार्थ्यांमध्ये विकसित करायला पाहिजे. मग तेव्हापासून मग मी विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमत्ता झालं, त्यानंतर गणिताच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी झाल्या, वाचन फक्त वाचन न घेता मग त्याच्या ऍक्टिव्हिटी आणि त्याच्यानंतर स्पेलिंगचं मला, आता माझं इंग्लिश अगोदरपासून चांगलं आहे पण मग असा दृष्टिकोन होता की मग विद्यार्थ्यांना मराठी व्यवस्थित येत नाही, मग आपण इंग्लिशच कसं काय मागं लागायचं. पण मग मी हळूहळू काय केलं, फक्त अगोदर स्पेलिंग घ्यायचो मी, फक्त स्पेलिंग घ्यायचो, पण आता हळूहळू मग असा विचार केला मी की विद्यार्थ्यांना स्पीकिंग पण आलं पाहिजे. मग आता हळूहळू त्यांना छोटे छोटे वाक्य आपण शिकवायचे आणि छोटे छोटे वाक्य देऊन मग हळूहळू ते एकमेकांसोबत कन्व्हर्सेशन करतील आणि मग हळूहळू आपण बाकीच्या विषयांमध्ये सुद्धा आपण त्यांना घेऊन जाऊ शकतो.
1: खूपच छान. जसं तुम्ही म्हटलात की आता तुम्ही काही दिवसापूर्वी ऍक्टिव्ह झालात, तर पण इतर शिक्षकांच्या तुम्ही पोस्ट बघत होतात, तर त्याच्यामधल्या तुम्हाला काही आवडलेल्या पोस्ट की ज्या तुम्ही नंतर तुमच्या वर्गामध्ये इम्प्लिमेंट केल्या असं काही घडलं का?
0: आता त्या शिक्षकांचं नाव नाही आठवत मला, पण ना ते काहीतरी असे ऍक्टिव्हिट करायचे विद्यार्थ्यांना, खास करून शब्दांच्या बाबतीत किंवा इंग्लिशच्या बाबतीत, की विद्यार्थ्यांकडून ते शब्द आजूबाजूचे वस्तू बघून त्यांचे नावं सांगणे किंवा घरी गेल्यानंतर ऑब्झर्वेशन करणे आपल्या आजूबाजूच्या वस्तू आणि शाळेत आल्यानंतर ते सांगणे, मग याच्यापासून मला समजलं की विद्यार्थ्यांच्या मधीलच काही गोष्टी असतात ज्या आपल्याला ओळखून त्याच्यावरच आपण कृती घेऊ शकतो, म्हणजे जेणेकरून काय होते विद्यार्थी त्याच्यासोबत जुळल्या जातो आणि मग जुळल्यानंतर ते ऍक्टिव्हिटी म्हणा की ते कृती जे आहे ते ना एक विश्वासाने आणि एक आत्मीयतेने ते विद्यार्थी करत असतो.
1: तर आता तुम्ही दोन वर्ग ऍट अ टाइम सांभाळत आहात, मग त्यावेळेला कधी गोंधळ गडबड असं कधी काही होतं का, किंवा तारेवरची कसरत होते का दोन्ही वर्गाला सांभाळताना?
0: आता बघा, जिल्हा परिषद शाळा म्हणजे अशी आहे की इथं शिक्षकांची ना थोडी कमतरताच असते.
1: बरोबर.
0: एका शिक्षकाला दोन वर्ग सांभाळणं हे आता, अगोदर सुरुवातीला मला वाटायचं की एका शिक्षकाने दोन वर्ग कसे सांभाळायचे, याचं नियोजन वेगळं आहे, याचं नियोजन वेगळं आहे. मग हळूहळू ना जसं आपल्या नवीन शैक्षणिक धोरण शिक्षण धोरण आलेलं आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या ना तुम्ही वर्ग नका बघू, त्यांचा एक गट बघा, त्यांची क्षमतेचा एक जसं तीन स्तर केलेले आहेत तुम्हाला माहित असतील, असर आहे, पिसा आहे, आणि मग असे तीन स्तरावर तुम्ही ते विद्यार्थ्यांचे गट करा. जे सामायिक घटक असतात वर्गाचे ते घ्या, पण मग जे कौशल्यावर आधारित असतात, मराठीचं वाचनाचं कौशल्य, इंग्लिशचं असेल, साधारण गणिताचं असेल, मग साधारण मी काय केलं, मग हळूहळू गट केले सारखे सारखे यायचे आणि मग त्यांना एक घटक समजून सांगायचा आणि ते गट कार्य करत बसतील. मग असं करत करत आपलं पण एकदम बर्डन थोडं कमी होऊन जाते आणि विद्यार्थ्यांचे एकमेकांना जोडून ते काहीतरी शिकत राहतात.
1: बर, तर तुम्ही विनोबावरती पोस्ट केलेली पहिली ऍक्टिव्हिटी तर सांगितली, पण त्यानंतर ज्या तुम्ही कशा कशा पोस्ट टाकत गेलात त्याविषयी काय सांगाल?
0: आता विनोबाबद्दल मला फक्त सुरुवातीला औपचारिकताच होती की हे साधारण काहीतरी ऍप आहे, पण जसं मला समजायला लागलं की फक्त हे एक ऍप नाही आहे, या ऍपद्वारे ना आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो आणि मग एक मनामध्ये पण एक असं आलं की आपल्याला म्हणजे जर ऍक्टिव्हिटी घ्यायची असल्या तर दुसऱ्यांच्या पोस्ट पाहावं लागतील, ते इम्प्लिमेंट करावं लागतील. आणि मग हळूहळू मी फक्त सुरुवातीला फक्त कविताच टाकायचो, मला म्हणजे थोडं गायनाची आवड आहे म्हणून मी कविता रिसायटेशन त्याच्यामध्ये टाकायचो. मग हळूहळू मी काय केलं, माइंड गेम्स टाकायला लागलो, विद्यार्थी कसे ऍक्टिव्ह राहतील, त्यांच्यामध्ये बुद्धिमत्ता कशी आपण विकसित करू शकतो, आणि मग इतरांच्या पोस्ट बघून बघून त्यांच्यामधून शिकून शिकून मग काही इंग्रजीच्या पोस्ट टाकायला लागलो, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता झालं, त्यानंतर मराठी वाचनाच्या मराठी कवितेच्या असे इतरांचं बघून मी हळूहळू ते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट टाकायला लागलो.
1: आणि त्यासोबतच आपल्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा इतर सण समारंभ असतील, हे कशा पद्धतीने साजरे होत असतात?
0: आता सांस्कृतिक कार्यक्रम तसं तर आपण वेगवेगळ्या जयंती साजरा करतो, मग वेगवेगळ्या भाषण होतात, गीत गायन होते, पण मग विशेषतः 26 जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात. आपण त्याच्यामध्ये मग वेगळ्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गायन घेतो, नृत्य घेतो, आणि काही विद्यार्थी जर एक्स्ट्राऑर्डिनरी असतील तर ते एकल स्वतः प्रयोग पण करू शकतात. आणि मग 26 जानेवारीला सहसा आम्ही वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो, बाकी मग भाषण, गीत गायन हे वर्षभर सुरूच राहते.
1: अच्छा, आणि स्पेलिंग बी असेल किंवा इतर काही जे काही उपक्रम आहेत विनोबाचे, तर ह्यामुळे विद्यार्थ्यांच्या एकूणच विकासामध्ये फरक झालेला जाणवतो का?
0: नक्कीच जाणवतो. आता मला एक अनुभव सांगायचा आहे. मी अगोदर काय करायचो, म्हणजे मी आलो तेव्हापासून फक्त मी काय करायचो, एक विशिष्ट घटक घ्यायचो, त्याच्यावर 40-50 शब्द विद्यार्थ्यांकडून रोज परिपाठामध्ये बोलून घ्यायचो. मग हळूहळू काय 15-20 दिवस झाले की सर्वांचे पाठ होऊन जायचे. पण माझ्या मग लक्षात आलं की फक्त तेवढ्यापुरतं मर्यादित न राहता आपण दर आठवड्याला स्पेलिंग बी नावाची स्पर्धा घेऊ शकतो. मग जे विद्यार्थी ना मागे असतात ना ते पण बघतात की नाही अशी अशी स्पर्धा आहे, आपण पण करायला पाहिजे. आणि सर्वांना ते शब्द येतात पण मग समोर यायला कोणी तयार होत नाही. पण मग स्पर्धा म्हटल्यावर त्याच्यानंतर आपण त्यांना काहीतरी गिफ्ट पण देतो आणि त्यांचं समोरून टाळ्या वाजवतो. यामुळे काय होते विद्यार्थ्यांमध्ये ते कॉम्पिटिशनची म्हणजे भावना निर्माण होते आणि मग जवळजवळ ना विद्यार्थी 90% विद्यार्थ्यांना शब्द माहीत असतात पण ते समोर यायला घाबरतात. पण याच्यामुळे काय होते आपण दोन दोनचे गट पाडतो किंवा दोन दोन चार चारचे गट पाडून त्यांना समोर बसवतो किंवा समोर घेतो. त्यामुळे त्यांचा पण एक आत्मविश्वास वाढतो, स्टेज डेअरिंग वाढते आणि हळूहळू ना आता जवळजवळ सर्वांच्या मध्ये थोडस अशी भावना झाली की मला पण काहीतरी येते. त्यामुळे स्पेलिंग बी स्पर्धा यांच्यापैकी थोडी जास्त इफेक्टिव्ह आहे.
1: बर, आणि विद्यार्थ्यांमध्ये होत असलेली प्रगती बघून नक्कीच पालकांचा सुद्धा कसा असतो रिस्पॉन्स?
0: बिलकुल. आता बघा मागच्या 2 वर्षापासून जवळजवळ आता आपल्या स्पेलिंग बी स्पर्धा ह्या अगोदर शाळा स्तरावर घेतो आपण, त्याच्यामधून विद्यार्थी निवडतो. आता आमच्यामध्ये आता मागच्या वर्षीपासून असं झालं की एक विद्यार्थी दोन विद्यार्थी आम्हाला वाटते आता 5-6 विद्यार्थी चांगले आहेत तर कसे घ्यायचे. मग आम्ही केंद्र स्तरावर गेल्यानंतर मागच्या 2 वर्षापासून पहिला नंबर येतो आमचा. मग त्याच्यानंतर फक्त मागच्या वर्षी यावर्षी असं झालं की आमचे तालुक्यामधून जिल्ह्यातून आपली परी घोटेकर नावाची मुलगी प्रथम आली होती. पण मग आमचा विद्यार्थी ब्लॉक लेवल पर्यंत काही पोहोचू शकला नाही, त्यामुळे थोडं हे वाटलं. पण पालकांमध्ये खरोखर असं आहे की बा इंग्लिश मिडियममध्ये जसं विद्यार्थ्यांना पोएट्री येतात किंवा शब्द बोलतात तर आपल्या जिल्हा परिषदमधून सुद्धा जे थोडेसे मागासलेले विद्यार्थी असतात ते पण स्पेलिंग सांगू शकतात, कविता बोलू शकतात. त्यांच्यामुळे ना त्यांच्या मनामध्ये असं झालं की आता आपल्या शाळेमध्ये सुद्धा काहीतरी ऍक्टिव्हिटी सुरू राहतात आणि आपण त्याच्या ग्रुपवर टाकतो, स्टेटस ठेवतो आणि त्यांना पण समजलं की आपल्या शाळेमध्ये सुद्धा काहीतरी असं इंग्लिशची ऍक्टिव्हिटी आणि असं होत राहतात.
1: वा, खूपच छान. म्हणजे एकूणच विनोबामुळे जी काही विद्यार्थ्यांची प्रगती आहे ती सर्वांगीण दृष्टीने होते असं म्हणायला काही हरकत नाही. बरं, आणि थोडंसं मला दप्तरमुक्त शनिवारबद्दल पण ऐकायला आवडेल की आपण काय मजा मस्ती करत असतो त्या दिवशी.
0: आता दप्तरमुक्त शनिवार हे त्यालाच आपण आनंददायी शनिवार म्हणतो, आनंददायी ऍक्टिव्हिटी आपण घेतो. सुरुवातीला असं होतं आम्ही जेव्हा ही संकल्पना शाळेपर्यंत आली आम्ही काय करायचो फक्त विद्यार्थ्यांना गोल करायचो आणि मग पाढे संगीतमय पाढे घ्यायचो किंवा मग मामाचं पत्र हरवलं किंवा मग नंतर महावाचन आलं, महावाचन उपक्रम आले, मग आम्ही काय करायचो सर्वांना वेगवेगळे पुस्तक वाचायला द्यायचो आणि ते वाचायचे आणि मग ज्यांना जी गोष्ट आवडली ती समोरून सांगायची. पण मग हळूहळू ऍपच्या द्वारे आम्हाला समजलं की एवढ्यापुरतं हे मर्यादित नाही, याच्यामध्ये वेगवेगळ्या खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी आहेत. एवढ्या की आपण जर दर आठवड्याला दोन दोन जरी ऍक्टिव्हिटी घेतल्या तर वर्षभर पुरतील अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत. मग आम्ही जसं माझ्या ऍपवर सुद्धा मी खूप साऱ्या पोस्ट केल्या ज्याच्यामध्ये माइंड गेम्स आहेत. जसं की आता असा तो गेम आहे समोर आपण फळ्यावर काय करतो दोन भाग करतो, दोन विद्यार्थ्यांना ते दोन भाग देतो आणि या बाजूला दुसरा फळा ठेवतो त्याच्यावर वेगवेगळे शब्द लिहून ठेवतो. मग ते विद्यार्थी काय करतील, दोन विद्यार्थी एक एक येईल तो शब्द बघेल आणि तो शब्द परत जाऊन तिथं लिहिणार. शब्द असेल, आकृती असेल किंवा वेगवेगळ्या कन्सेप्ट असतील इथं येईल तो आठवणार की काय आहे हे. आणि जर जास्त शार्प असला एखादा विद्यार्थी एकाच वेळेस दोन शब्द करू शकतो, दोन आकृती असल्या दोन आकृत्या करू शकतो आणि तिथं जाईपर्यंत तो परत तो लिहील. म्हणजे यामुळे काय होते विद्यार्थी जास्त त्यांचा माइंड पण विकास होतो आणि त्यांची स्मरणशक्ती पण वाढायला मदत होते.
1: खूपच छान. आणि नक्कीच काय सांगाल विनोबा ऍप वापरण्याविषयी तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना किंवा जे काही शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांना?
0: आता माझ्याच अनुभवावरून सांगतो की जसं मी सुरुवातीला या ऍपला जास्त काही महत्व दिलं नाही, पण जोपर्यंत आपण ना ते ऍप उघडत नाही आणि बाकीच्यांच्या ऍक्टिव्हिटी बघत नाही नेमकं हे काय आहे, फक्त ऍप नाही आहे एक बर्डन म्हणून आपण मला पण वाटत होतं की आणखी एक काम आलं. पण मग जेव्हा हे बघितलं हा आपल्या अध्यापनाचा एक भाग आहे, कारण की आपण जे शिकवतो तेच आपल्याला इथं दाखवावं लागतं की फक्त असं नाही की तेवढ्यापुरतं आपण ते घेऊ आणि इथं पोस्ट करू असं बिलकुल नाही. आठवडाभर आपण शिकवतो पण शिकवण्याचं फक्त अध्ययन अध्यापन एवढंच मर्यादित नाही आहे तर वेगवेगळं नियोजन करून ऍक्टिव्हिटी घेऊन आपण करतो पण ते तुम्ही ऍपवर तुम्ही दाखवा आणि जेणेकरून काय होईल तुमच्या जवळचे जे गोष्टी आहेत नवीन उपक्रम आहेत ते दुसऱ्यांना पण समजतील आणि मग दुसरे त्यानुसार आपल्या जिल्हा परिषद जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला बदल घडून येताना दिसेल.
1: वा, अतिशय स्पष्टपणे आणि खूप छान पद्धतीने आपण आपली मतं मांडली आणि एकूणच विद्यार्थ्यांमध्ये होत असलेला बदल हा नक्कीच पॉझिटिव्ह आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर आज आपण इथे आलात आणि इतकी छान आम्हाला माहिती दिली, इतक्या छान गप्पा मारल्या आणि तुमचे अनुभव देखील सांगितले, त्याबद्दल मी अतिशय तुमची मनपूर्वक आभार मानते आणि ह्या पुढील सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: तर श्रोते हो, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण गप्पा मारल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरेनगर नांदगाव येथील शिक्षक श्री अमोल वानखेडे यांच्याशी. आतापुरतं आपण कार्यक्रमात इथेच थांबतो आहोत.

नमस्कार श्रोते हो, आजच्या आपल्या या गीत प्रतिमेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पण हे स्वागत आज मी नाही तर गंगूबाई करते चक्क. होय, गंगूबाई जी गेली 70 वर्ष आपल्याला भेटत राहिलीये या ना त्या स्वरूपात, हिंदी, गुजराती, पंजाबी, मल्याळम आणि मराठी सुद्धा अशा जवळपास 500 चित्रपटातून कामं केली तिनं. छोटी मोठी कामं, वेगवेगळे रोल्स, गाणी, डान्सेस, कधी साईड हिरोईन तर कधी डान्सर. अरे पण हे आहे तरी कोण ती बघा, आलीस ती काय फसलात ना, ए फसा.

करेक्ट मित्रांनो, बिल्कुल सही पहचाना है आपने। या आहेत अरुणा इराणी। चला रेडिओ विश्वास, मी रामचंद्र आणि आपण सगळेच मिळून देऊ त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। अभिनंदन अरुणाजी, कॉंग्रॅच्युलेशन्स। श्रोते हो, कोणतेही मोठे मानसन्मान किंवा अवॉर्ड नाही मिळालं तरीही तब्बल 70 वर्ष, होय 70 वर्ष लाईमलाईटमध्ये राहिलेल्या अरुणा इराणी, त्यांच्या पाठीवर एक नाही दोन नाही तर तब्बल 7 भावंड असणाऱ्या अरुणा इराणींनी बालपणी शाळा सोडली आणि रुपेरी पडदा जॉईन केला। घरची गरिबी आणि वडिलांचं आजारपण, आता त्यांना त्यांच्या करिअरमध्ये पहिली संधी कोणी दिली तर ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांनी, होय दिलीप कुमार, आणि सिनेमा होता गंगा जमुना। त्यानंतर पुढं अनपडमध्ये ती छोटी मालासिना देखील झाली, चाइल्ड आर्टिस्ट। चहारा, फर्ज, उपकार हे सगळे सिनेमे केले त्यांनी आणि करिअरही चालूच होतं, पण खास असं काही घडत नव्हतं। मग अचानक त्यांना मेहमूद भेटले आणि मग सगळंच खास झालं। खुदाने भेजा हुआ आदमी असं त्या त्यांना म्हणतात। अरुणा इराणी आणि मेहमूद ही जोडीसुद्धा अगदी खास जमली।

महमूद आणि अरुणा इराणी या जोडीनं धमाल केली मित्रांनो. औलाद, हमजोली, देवी, नया जमाना, गरम मसाला, दो फूल असे 101 सिनेमे त्यांनी महमूद सोबत केले. आता महमूद म्हणजे कॉमेडी आणि अरुणा इराणी म्हणजे ठसका आणि गाण्यांचा चस्का. हा धमाका पाहणारा एवढंच म्हणे, ओ मेरी माँ, ओ मेरी माँ. ऐकूया.

लहान बहीण, मैत्रीण, नणंद, आयटेम सॉन्ग डान्सर, गेस्ट आर्टिस्ट अशा सगळ्या छोट्या मोठ्या भूमिका, लहान मोठी कामं त्यांनी अगदी चोख केली. रोलची लांबी महत्वाची नाही, तर खोली महत्वाची असते. पण शेवटी हिरोईन ही हिरोईनच असते मित्रांनो. अरुणाजींचं नशीबही उघडलं आणि ती हिरोईन सुद्धा झाली. हिरोईन आणि ती सुद्धा कोणाची, तर चक्क सुपर हिरो अमिताभ बच्चन यांची. बच्चनची हिरोईन. बस मोठा ब्रेक मिळाला त्यांना, पण ब्रेक मिळाला त्यांच्या करिअरला, गाडीला नाही बरं का. बॉम्बे टू गोवा ही बस तर अगदी फास्ट होती आणि बेस्ट होती, अगदी कसम से.

बॉम्बे टू गोवा सुपरहिट झाला. बिग बी फार पुढे निघून गेले, पण अरुणाजींनी मात्र कामाची आपली प्रतीक्षा चालूच ठेवली, कारण त्यानं मनाजोगं काम काही मिळेना, ऑफर येईनात. पण त्याने धीर सोडला नाही. पुढं त्यांची ही लगन, ही मेहनत फळाला आली आणि मग त्यांना मिळाला आंधळा, म्हणजे आंधळा मारतो डोळा. होय, दादांचा हा मराठमोळा चित्रपट एकच लावणी होती, पण ती त्यांनी केली आणि तीही अगदी मस्त केली. अहो कारभारी काय, तुम्हालाही ऐकायची ही ठसकीवाज लावणी? चला ऐका तर.

भक्त्यात ससुबा।

अरुणा इराणींच एक होत, त्यांनी मिळतील ती काम केली. मोठाच रोल पाहिजे, असाच रोल पाहिजे वगैरे काही हट्ट नव्हता त्यांचा. त्यामुळेच 500 सिनेमे त्यांनी केले. रोलपेक्षा मिळणारा पैसा, मिळणारं मानधन हे महत्वाचं होतं त्यांच्या दृष्टीनं. पण म्हणतात ना, मेहनत रंग लाती है. अरुणा इराणींची मेहनत देखील रंग लाई आणि त्यांना मिळाला कारवा. होय, वर्ष होतं 1971. जितेंद्र आणि आशा पारेख यांच्या बरोबरीनं ही चक्कूवाली हसीना ताकदीनं उभी राहिली. आणि नुसती उभीच नाही राहिली, तर अगदी तुफान नाचली सुद्धा जम्पिंग जॅक सोबत. हा डान्स पाहून प्रेक्षक सुद्धा हेच म्हणाले, हम तुझ पे दिल हारे, हम तुझ पे दिल हारे.

पण या सगळ्यांच्याच त्या फ्रेंड्स आहेत, सर्वांचेच आभार त्या मानतात. सगळ्यात जास्त आभार तर त्या आलेल्या अडचणींचे आणि संकटाचे मानतात, कारण त्यातूनच तर त्या घडल्या, शिकल्या आणि तयार झाल्या. बहुरंगी आणि बहुढंगी भूमिकांसाठी मैं एक शरीफ लड़की बदनाम हो गई, ऐकूया.

फिल्मफेअरची 2 अवॉर्ड्स त्यांना मिळाली. त्यापैकी बेटामधली अरुणा इराणींची आईची भूमिका अगदी जबरदस्त होती. खूप सारे रोल्स करूनही सिड्युसिंग रोल्स हेच त्यांच्या जास्त लक्षात राहिले लोकांच्या. त्यांचा ग्लॅमरस तरीही ग्रेसफुल लुक

0: आवडून गेला सगळ्यांना. मग एक गाणं तर बनताही आहे, क्या गजब करते हो जी, ऐकूया.
1: Ha ha ha ha.

तर रसिक हो, आशा या अरुणा इराणे, त्यांच्या बर्थडे निमित्त आपण त्यांना शुभेच्छा देऊ आणि त्यांना त्यांचे पुढचे प्लॅन्स विचारू. त्या हसून म्हणतील, सबका शुक्रिया हर प्रभु, मैं बस काम करती रहूं. 18 ऑगस्ट 2026 ला त्यांचा 80वा बर्थडे असेल. आता या 80व्या बर्थडेचं सेलिब्रेशन कसं करायचं याचाही त्यांचा प्लॅन आत्ताच तयार आहे. तर त्यासाठी मी रामचंद्र कुलकर्णी आणि आपण सगळे त्यांना मनापासून शुभेच्छा देऊ. कॉंग्रॅच्युलेशन्स अर्णवजी, आपके सारे फॅन्स यही कहेंगे. क्या कहेंगे? हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, ये हम नहीं जानते. शुभ

0: मेक्सिको FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन च्या ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, दर भागामध्ये आपण विविध वयोगटातल्या व्यक्तींशी संवाद साधतो आहोत. फॉरेन लँग्वेज शिकण्याविषयीचं त्यांचं मत, शिकल्यानंतरचा त्यांचा अनुभव याविषयी जाणून घेतो आहोत. आणि याच संदर्भामध्ये आज आपल्यासोबत खास पुण्याहून जोडल्या गेलेल्या आहेत डॉक्टर आशा देशपांडे. त्या डिस्ट्रिक्ट चेअरमन आहेत इनरव्हील डिस्ट्रिक्ट 313 तर त्यांचा आतापर्यंतचा अनुभव, त्यांचा प्रवास या सगळ्याच विषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद. धन्यवाद श्रद्धा.
0: येस, खूप खूप स्वागत.
1: खूप आनंद झालाय. माझी मुलाखत तुम्ही घेताय त्याचा मला खूप आनंद झालाय.
0: नक्कीच. थोडस तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल मॅडम. मी म्हणताना असा उल्लेख केला डॉक्टर आशा देशपांडे, तर आपण डॉक्टरेट आपण कशात घेतलेली आहे आणि एकूणच आपला आतापर्यंतचा प्रवास कसा होता याविषयी मला जाणून घ्यायला नक्की आवडेल.
1: हो नक्कीच. श्रद्धा, माझा जन्म मुंबईचा आहे. मी मूळची मुंबईची, अगदी गिरगावातला माझा जन्म. त्यामुळे गिरगाव हे अगदी कलागुण संपन्न, संस्कृती संपन्न आहे. ते सगळे गुण माझ्यात लहानपणापासूनच आले आणि वक्तृत्वामध्ये मी लहानपणापासूनच खूप बक्षिसं मिळवत होते, अगदी आमच्या गणपती उत्सवामध्ये सुद्धा. आणि राजा राममोहन रॉय स्कूल मधून माझं 4th पर्यंतचं शिक्षण झालं. नंतर माझे आई बाबा ते ग्रँट रोडला राहायला आले, त्याच्यामुळे मग मी सेंट कोलंबा ह्या शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि तिथून मी 10th झाले. नंतर माझं कॉलेजचं शिक्षण विल्सन कॉलेज मधनं झालं, चौपाटी. आणि तिकडनं मी सोशियोलॉजी, इकॉनॉमिक, सायकोलॉजी या तीन विषयात माझी बॅचलर झालं. आणि त्याच्यानंतर मात्र मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स देवनार इथून प्रोफेशनल सोशल वर्क या विषयामध्ये मी एम ए केलं. तर आम्ही एम ए इन सोशल वर्क असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर मी पुणे विद्यापीठातून सोशल वर्क मध्येच डॉक्टरेट केली. तर आता मी गेली 35 वर्ष समाज म्हणजे प्रोफेशनल सोशल वर्कचे जे विविध फील्ड आहेत, म्हणा की टीचिंग आहे, रिसर्च अँड कन्सल्टन्सी आहे, नंतर पॉलिसी प्लॅनिंग आहे. म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 जो लागू झालेला आहे आपल्या देशात, तो त्याच्या तो करण्यामध्ये सुद्धा मी त्याच्यामध्ये त्या टीम मध्ये होते. डिपार्टमेंट ऑफ वुमेन चाइल्ड डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र बरोबर सब्जेक्ट एक्सपर्ट म्हणून त्या टीम मध्ये मी सामील होते. तर अशा तऱ्हेचं रिसर्च अँड कन्सल्टन्सी, काउन्सिलिंग अशा विविध क्षेत्रांमध्ये मी अतिशय पूर्णपणे कार्यरत आहे. तसंच मी गेली 20 वर्षांहून अधिक जास्त काळ कामायनी म्हणून कामायनी प्रशिक्षण संशोधन सोसायटी ही पुण्यामध्ये मतिमंद व्यक्तींसाठी शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, ऍडव्होकसी या सर्व क्षेत्रात काम करणारी एक अग्रगण्य संस्था आहे, म्हणजे पायोनियर इन्स्टिट्यूट आहे. तिथे मी रिसर्च डायरेक्टर म्हणून काम करते. आणि मतिमंदत्व किंवा पर्सन्स विथ डिसेबिलिटीज यांच्या या क्षेत्रात मी सखोल संशोधन करत असते. माझं संशोधन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पण जातं आणि कारण आम्हाला सायन्स अँड डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीची मान्यता आहे, सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणून कामायनीला. त्यामुळे ह्या क्षेत्रातलं संशोधन हे अतिशय महत्वाचं आहे, कारण पाश्चिमात्य देशातलं संशोधन आपल्या देशाला लागू होत नाही. कारण आपली सामाजिक आर्थिक चौकट वेगळी असते. त्यामुळे आपल्या सामाजिक आर्थिक चौकटीमध्ये म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक फ्रेमवर्क मध्ये आपल्याला राहूनच आपल्या समस्या आपल्याला त्याची उकल करावी लागते. हे सगळं संशोधन मी करत असते. आता सुद्धा आमचे प्रोजेक्ट चालू आहेत. आणि दुसरं म्हणजे मी पुण्यातली जी कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आहे, कॉलेज ऑफ सोशल वर्क, तिथे सुद्धा मी रिसर्च डायरेक्टर होते. आणि तिथे मला अतिशय महत्वाचं काम करायला मिळालं, म्हणजे पुण्यासाठी जो 2007 ते 2027 जो डेव्हलपमेंटल प्लॅन आहे त्याच्यासाठी आधारभूत संशोधन प्रकल्प माझ्या हातून झालेला आहे, तो म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक सर्वे ऑफ पुणे सिटी. तर संपूर्ण पुणे शहराचा आर्थिक सामाजिक आढावा आम्ही हा घेतला आणि तो प्रकल्प आपल्या या डीपी जो आता 2027 लागू आहे त्याचा आधारभूत प्रकल्प आहे. तसंच आणखीन एक मला सांगायला आवडेल की इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च न्यू दिल्ली ICMR यांनी 1983 ते 1986 पर्यंत आपल्या देशात अल्ट्रासोनोग्राफी सुरू करण्याआधी पूर्ण देशाच्या पातळीवर अल्ट्रासोनोग्राफी म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये अल्ट्रासोनोग्राफीच्या माध्यमातून आपण गर्भाची परिमाण घेऊ शकतो का, त्याच्यात काही हे असतील, प्रॉब्लेम्स असतील तर ते आपण शोधू शकतो का, प्लेसेंटा वार याची पोझिशन कशी आहे, असे एक पूर्ण देशपातळीवर. आणि ह्या मुख्य म्हणजे अल्ट्रासोनोग्राफीचा काही विपरीत परिणाम गर्भावर वारेवर होत नाही ना, हे बघण्यासाठी देशपातळीवर त्यांनी संशोधन प्रकल्प केला होता. तर मुंबई विभागातून मी या प्रकल्पामध्ये सामील झाले होते आणि त्यामुळे मला अतिशय आनंद होतो की आता जी अल्ट्रासोनोग्राफी ही अतिशय कॉमनली आपल्याला वापरलेली बघायला मिळते, पण त्याच्या सर्व पातळ्यांचा आधी अभ्यास हा आम्ही केलेला आहे आणि ते प्रूफ आम्हाला मिळालं की हो ही अतिशय सेफ अशी मेथड आहे. आणि हे जेव्हा आमच्या प्रकल्पातून सिद्ध झालं तेव्हाच अल्ट्रासोनोग्राफी ही देशभरात लागू झाली. तर त्या प्रकल्पामध्ये सुद्धा मी अतिशय महत्वपूर्ण अशा पद्धतीने सहभागी होते. असे काही खूप चांगले प्रकल्प माझ्या हातून घडले. तसंच चाइल्डलाईन ही जी 1098 ही जी मुलांसाठी हेल्पलाईन आहे तर त्याची सुद्धा पुण्याची नोडल डायरेक्टर म्हणून मी काम पाहिलेला. आणि पुणे विद्यापीठाची जी बोर्ड ऑफ स्टडीज असतात त्याचं स्पेशल एज्युकेशनच्या बोर्ड ऑफ स्टडीवर पण मी 3 ते 5 वर्ष मेंबर म्हणून होते. आणि ह्या विषयामध्ये जे काही आपल्याला करता येईल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून ते मी करू शकले.
0: अतिशय
1: असा हा माझा थोडक्यात प्रवास आहे.
0: थोडक्यात नाहीये, मी खर तर तेच म्हणतेय की अतिशय उच्च विद्या विभूषित व्यक्तीला आज मला भेटता येतंय, त्यांच्याशी गप्पा मारता येत याचा मला प्रचंड आनंद होतोय. आणि तुम्ही ज्या काही एक एक ऍक्टिव्हिटीज सांगतायत त्याच्याने माझ्या अजूनच भुवया उंचावत चालल्यात आणि खूप छान वाटतंय हे सगळं ऐकून. वा
1: श्रद्धा, मला अजून एक सांगायला आवडेल.
0: अगदी,
1: मला स्वतःला रशियन भाषा येते, म्हणजे मी रशियन भाषा लिहू शकते, बोलू शकते आणि वाचू शकते. रशियन, कारण मी हाऊस ऑफ सोव्हिएट कल्चर मधनं ही भाषा शिकले तेव्हा त्या भाषेत आपण एमए करू शकत होतो. मी माझा फर्स्ट इयरचा माझा कोर्स झालेला आहे पण त्याच्यात सुद्धा मला 6 महिन्यानंतर मला रशियाला जायची स्कॉलरशिप मिळाली, कारण 6 महिन्यात मी पहिले आले होते.
0: अरे वा.
1: पण तेव्हा माझं नुकतंच लग्न झालेलं असल्यामुळे मी ते रशियाला जाणं नाकारलं. पण मला माहितीये की परदेशी भाषा येणं हे आताच्या जेव्हा आपण सर्व जग हे एक आहे असं म्हणतो आणि आता प्रत्येक मुलाला कुठे ना कुठे जायचं असतं, परदेशात जायचं असतं किंवा गावातल्या मुलांना शहरात यायचं असतं, तेव्हा जर त्यांना परदेशी भाषा येत असेल इट्स लाईक वी आर गिविंग विंग्स टू देअर जर्नी, यु नो.
0: बरोबर.
1: मला जॅपनीज पण थोडीफार कळते, थोडीफार बोलूही शकते जॅपनीज पण.
0: क्या बात है. वा वा वा. म्हणजे आजच्या ह्या विषयावरती बोलणारी एक अथॉरिटी पर्सन किंवा अधिकारवाणीनी बोलणारी व्यक्ती आज आमच्या सोबत आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण की आपण फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या ह्या कार्यक्रमामध्ये गप्पा मारतो आहोत आणि ज्या 2 भाषा शिकवल्या जातात फॉरेन लँग्वेज तर त्याविषयी आज आपण गप्पा मारणार आहोत. आणि त्या व्यतिरिक्तही तुम्हाला अजून 2 भाषा येतात म्हटल्यावरती मला अजून उत्सुकता वाढली आहे माझी की तुमच्याशी गप्पा मारताना मला नवीन काय काय ऐकायला मिळणार याची. तर ज्यावेळेला शैलेश लेले सरांनी तुम्हाला ह्याविषयी सांगितलं की अशा पद्धतीने ऑनलाईन भाषा शिकवल्या जात आहेत आणि ही जेव्हा कन्सेप्ट तुम्हाला कळली त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं होतं नेमकं?
1: मला अतिशय आनंद झाला होता श्रद्धा, कारण जसं मी तुला सांगितलं की आता प्रत्येक मुलांनी विद्यार्थ्यांनी आपली स्किल्स वाढवणं हे फार गरजेचं आहे. मग ती स्किल्स वेगवेगळे कोर्स करून असो किंवा हे फॉरेन लँग्वेज शिकणं असो, कारण फॉरेन लँग्वेज जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा नक्कीच तुमच्यासाठी दुसऱ्या देशांची दारं नक्कीच उघडली जातात. कारण युरोपातले FLOA तर्फे जर्मन आणि फ्रेंच शिकवलं जातं, या युरोपीय भाषा आहेत. कारण युरोपमधल्या आज देशांना, युरोपमधल्या लोकांना त्यांचा देश सोडल्यास खरं तर दुसऱ्या कुठल्या भाषा येत नसतात, म्हणजे इंग्लिशही त्यांना एवढी चांगली येत नसते. आपल्याला असं वाटतं इंग्रजी भाषा ही जागतिक भाषा आहे, पण खरं युरोपमधल्या लोकांना ती अजिबात येत नसते इंग्लिश, आणि ते त्यांचीच भाषा बोलण्यामध्ये जास्त त्याला प्राधान्य देतात. त्यांचं सर्व पदव्युत्तर शिक्षण अगदी इंजिनिअरिंग म्हणा, मेडिकल म्हणा, आर्किटेक्चर सगळे हे प्रोफेशनल कोर्सेसचं शिक्षण, अगदी आमचं सोशल वर्क सुद्धा भाषा त्यांच्या त्यांच्या भाषेतून आहे. तर जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला ह्या भाषा येतात तेव्हा नक्कीच त्याच्यासाठी ही परदेशात जायची दार नक्कीच खुली होतात आणि त्याच्या करिअरला आपण नक्कीच खूप जास्त एक काय म्हणू एक मोठा जंप त्याला मिळू शकतो असं मला नेहमीच वाटतं.
0: वा अगदीच. आणि तुम्ही स्वतः यातून गेलेल्या असल्यामुळे तुम्हाला त्याचं महत्व अधिक छान पद्धतीने पटवून देता येऊ शकतं नाही का?
1: अगदी अगदी प्रश्नच नाही. कारण मला स्वतःला रशियन भाषा येण्याचे सुद्धा मला स्वतःला जगात इतर ठिकाणी गेल्यावर खूप काही फायदे झालेले आहेत त्याच्यामुळे मला माहितीये की आपल्याला परदेशी भाषा येणं हे फार आवश्यक आहे.
0: येस अगदीच. आणि आपण आणि आपण समोरच्या मातृभाषेत बोलल्यावरती एक वेगळा इम्पॅक्टही पडतो त्याचा.
1: प्रश्नच नाही म्हणजे ते तर अगदी भारावूनच जातात की अरे वा त्यांना कशी काय आमची भाषा येते असं त्यांना एक फार मोठा वाटतो. आणि ते नेहमी म्हणतात की भारतीय लोक हे हुशारच आहेत आणि आम्हाला त्याची माहिती आहे आणि आता तुम्हाला भेटून आम्हाला असं अगदी खरंच जाणवलं की तुम्हाला एवढ्या सगळ्या भाषा येत आहेत हुशार तुम्ही हुशारच असता याची आमची खात्री पटली.
0: बरं, आता इनरव्हिलच्या माध्यमातून आपण ह्या दोन भाषा कशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना शिकवतो आहोत आणि आता सध्या आपल्याकडे हा कोर्स कसा रन होतो आहे त्याविषयी मला जाणून घ्यायला आवडेल.
1: हो नक्कीच. आता इनरव्हिलचे ना आमचे काही अव्हेन्यूज असतात म्हणजे आमचे प्रेसिडेंटनी कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम करावं असे त्यांना आम्ही अव्हेन्यूज मेन अव्हेन्यूज देतो. तसे आमचे एक 8 ते 10 अव्हेन्यूज असतात. त्याच्यापैकी एज्युकेशन म्हणजे मुलांचं एज्युकेशन हा एक आमचा मोठा महत्वपूर्ण अव्हेन्यू आहे किंवा क्षेत्र आहे. मग त्याच्यामध्ये राईट्स ऑफ द स्टुडंट्स आहे किंवा युथ डेव्हलपमेंट आहे हे सर्व अशा गोष्टी पण त्याच्यामध्ये येतात. पण मुख्यत्वे करून मुलांचं एज्युकेशन मुलांचं मुलींचं शिक्षण हा आमचा एक अव्हेन्यू असतो. तर त्याच्यामध्ये आम्ही एक हॅपी स्कूल नावाचा आमचा प्रकल्प असतो की ज्या आर्थिक सामाजिक दृष्ट्या कमी असलेल्या मुलांच्या शाळा आहेत किंवा अगदी गावातल्या शाळा आहेत आदिवासी मुलांच्या शाळा आहेत अशा शाळा ज्यांचं आता इन्फ्रास्ट्रक्चर अगदी खूप खराब आहे त्यांना काही सुविधा नाहीये शालोपयोगी साहित्य नाहीये बसायला सुद्धा नीट जमीन नाहीये काही नाहीये अशा शाळा आमचे क्लब प्रेसिडेंट्स आमचे क्लब्स निवडतात आणि त्यांना ज्या काही सोयी सुविधा तिथे हव्या असतील गरज असतील त्या त्यांना ते करून देतात. आमचे 9 व्हर्टिकल्स असतात. व्हर्टिकल्स म्हणजे काय की ऍटलिस्ट या 9 भागांपैकी 5 ते 6 भागात तरी त्यांनी काम केलं पाहिजे. म्हणजे मग त्याच्यामध्ये तिथलं त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर अजून सक्षम करणे त्यांचं भिंती बोलक्या भिंती करणे पाण्याची व्यवस्था करणे लाद्या बसवणे टॉयलेट्स चांगली करणे त्याचबरोबर शालोपयोगी वस्तू नंतर त्यांना काही एथिकल मॉरल ट्रेनिंग देणे नंतर टीचिंगच्या एड्स देणे या अशा सर्व जे काय करता येईल ते आमचे प्रेसिडेंट्स करतात आणि ती शाळा आनंदी शाळा म्हणून घोषित करतात. हॅपी स्कूल म्हणजे आम्ही म्हणतो आनंदी शाळा. तर ह्या आनंदी शाळेच्या माध्यमातून आम्ही आमचा खूप रॅपो तयार होतो. अगदी म्हणजे आज हा प्रकल्प आमचा अनेक वर्ष चालू आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या म्हणजे ऍटलिस्ट आमच्या डिस्ट्रिक्टचं जर मी बोलले तर डिस्ट्रिक्ट मधल्या अनेक शेकड्यांनी शाळा आजवर आम्ही हॅपी स्कूल किंवा आनंदी शाळा म्हणून घोषित केलेल्या आहेत. म्हणजे त्या पूर्ण अपग्रेड केलेत आम्ही. त्याच्यात झेडपीच्या पण शाळा असतात आणि काही प्रायव्हेट स्कूल्स पण असतात पण या माध्यमातून आमचा शाळांशी खूप चांगला संपर्क असतो आणि ह्या संपर्कातूनच आम्ही त्यांना FLOA ची माहिती देतो. आम्ही त्यांना सांगतो की आता तुमच्या शाळातली मुलं पण खूप सक्षम झाले तर तुम्ही आता त्यांना फॉरेन लँग्वेजचं शिक्षण द्यायची सुरुवात करा. मग त्यांना फॉरेन लँग्वेजेसचं महत्व आमचे प्रेसिडेंट्स आमचे क्लब मेंबर्स पटवून देतात आणि मग त्यांना पटलं नक्कीच पटतं त्यांना की मग आम्ही इनरव्हिलच्या माध्यमातून आम्ही मुलांना त्यांची फी आम्ही भरतो स्पॉन्सर करतो.
0: अच्छा.
1: म्हणजे प्रत्येक क्लब त्यांची जशी फायनान्शियल सिच्युएशन असेल अवेलेबल फंड्स प्रमाणे मुलांना ते स्पॉन्सर करतात आणि FLOA ची फी अत्यंत कमी आहे. म्हणजे 250 रुपये फर्स्ट लेवलला त्याच्यानंतर अगदी थोडी ती वाढत जाते आणि 4 लेवल्स पर्यंत मुलं खूप सुंदर पद्धतीने फॉरेन लँग्वेज आमचे जर्मन किंवा फ्रेंच शिकतात. म्हणजे आतापर्यंत जवळ 4,000 वर मुलं 2022 पासून हा प्रकल्प आमच्या आम्ही इनरव्हील मध्ये राबवायला सुरुवात केली. जवळजवळ 4,000 पेक्षा जास्त मुलं आम्ही इनरव्हील तर्फे एफएलओएशी जोडली गेलेली आहेत. ते भाषा शिकलेले आहेत. यावर्षी सुद्धा अगदी ग्रामीण भागातल्या सुद्धा शाळांनी, तसंच आमच्या डिस्ट्रिक्ट मधली जी मुख्य शहरं आहेत की पुणे, सोलापूर, संभाजीनगर, अहिल्यानगर, नंतर अशा सगळीकडच्या प्रेसिडेंट्सनी आपापल्या संपर्कात असणाऱ्या शाळांमधून मुलांना एफएलओए साठी स्पॉन्सर केलेलं आहे. आणि याचा मला खूप आनंद होतो, कारण मी पण सगळ्या क्लब्सला माझी पण व्हिजिट असते, एक ऑफिशियल डिस्ट्रिक्ट चेअरमन व्हिजिट असते आमची. तर तेव्हा आम्ही डिस्ट्रिक्ट चेअरमन त्या प्रत्येक क्लबला भेट देते. आता आमच्याकडे 79 क्लब आहेत डिस्ट्रिक्ट 313 मध्ये. तर 75 मागच्या वर्षीपर्यंत होते, 4 क्लब मी आता यावर्षी नवीन सुरू केलेत. आणि मी सगळीकडे तुम्ही मुलांना एफएलओए साठी स्पॉन्सर करा हे मी सांगत असते, आणि मला त्याचा खूप छान प्रतिसाद मिळतोय. आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट.
0: वा, बरं आता सध्या आपल्याकडे किती विद्यार्थी शिकतायत, ह्या कोर्सला किती जणांनी ऍडमिशन घेतलंय, किंवा किती जणांचे पूर्ण झालेत, असे किती जण आहेत?
1: नाही, आमचं इनरव्हील वर्ष जुलै पासून सुरू होतो.
0: बरं,
1: त्याच्यामुळे आता सगळ्यांच्या ऍडमिशन आता सुरू झालेल्या आहेत. भरपूर विद्यार्थ्यांनी आमच्या या घेतलेल्या आहेत ऍडमिशन, म्हणजे आमच्या तर्फे, आणि अजूनही प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे फायनल नंबर आता मी नाही सांगू शकणार, पण अगदी खूप मोठा नंबर असेल. आणि एफएलओएनी या वर्षीपासून ब्लाइंड मुलांसाठी सुद्धा हे करिक्युलम आणलेलं आहे. म्हणजे त्यांचं जे करिक्युलम आहे ते त्यांनी ब्रेल मध्ये पण डेव्हलप केलंय, त्यामुळे अंध मुलांना सुद्धा याचा आता फायदा होईल. ते सुद्धा मी सांगते सगळ्या क्लब मधनं की तुमच्या शहरामध्ये जर अंध मुलांच्या शाळा असतील तर तिथल्या विद्यार्थ्यांना पण तुम्ही एफएलओए साठी स्पॉन्सर करा.
0: खूपच छान छान वाटतंय आज तुमच्याशी गप्पा मारून. पण एकूणच जाता जाता सगळ्या आपल्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना तुम्हाला काय सल्ला द्यावा असा वाटतो, कुठलीही फॉरेन लँग्वेज शिकण्याविषयी?
1: फॉरेन लँग्वेज शिकण्याविषयी मी नक्कीच सांगेन की ज्याला जशी संधी मिळेल, म्हणजे अगदी विद्यार्थ्यांनीच असं नाही पण मोठ्या व्यक्तींनी सुद्धा जर तुम्हाला संधी मिळाली, कारण मोठ्या व्यक्ती सुद्धा एफएलओएच्या माध्यमातून जर्मन आणि फ्रेंच शिकू शकतात. माझं आता पुढच्या या वर्षी माझं डिस्ट्रिक्ट चेअरमनशिप संपल्यावर माझा फ्रेंच शिकण्याचा मानस आहे. मला आता फ्रेंच शिकायचे, त्याच्यामुळे मी नक्कीच फ्रेंचच्या कोर्सला ऍडमिशन घेणार आहे. आणि प्रत्येकाने परदेशी भाषा शिकाव्यातच असं मला वाटतं. विद्यार्थ्यांसाठी तर त्यांच्यासाठी एक मोठी करिअरसाठी मोठं त्यांच्यासाठी दालनं निर्माण होतात की ते ट्रान्सलेटर म्हणा किंवा भरपूर प्रमाणात ते काम करू शकतात, परदेशात जाऊन शिक्षण घेऊ शकतात, त्यांना भाषेचा अडसर होणार नाही. मोठ्या व्यक्तींसाठी सुद्धा परदेशी भाषा शिकणं महत्वाचं आहे, कारण आपण आता सर्वच जण विविध देशात प्रवास करत असतो. तर आपण जेव्हा एक प्रवासी म्हणून जातो तेव्हा जर आपल्याला तिथली भाषा येत असेल तर केवढा तरी मोठा फायदा आपल्याला होतो. आणि त्या देशाची संस्कृती, त्यांचे पोशाख, आचार विचार, त्यांचं कलिनरी हे कुझीन, हे आपण सगळं जर आपल्याला भाषा थोडीफार जरी येत असेल ना तरी खूप चांगल्या तऱ्हेने ते आत्मसात करू शकतो असं मला वाटतं. कारण मी आतापर्यंत 40 देशांना भेटी दिली, पण मी कधीच एक प्रवासी म्हणून जात नाही. मी एक तिकडे गेल्यावर तिथली संस्कृती, त्यांचे आचार विचार, पोशाख, मुख्य म्हणजे त्यांची खाद्य संस्कृती, हे आणि विशेषतः तिथले लोकोपयोगी समाजोपयोगी काम, लोककल्याणासाठी तिथले सरकार करत असलेली काम, याचा सगळ्याचा अभ्यास करायला मला खूप आवडतो. कारण माझा तो काय म्हणा विषय आहे, माझा तो स्वभाव धर्मच आता झालाय, त्याच्यामुळे मी कधीच ऍज अ टुरिस्ट म्हणून नाही जात. मी नेहमीच एक तो देश आपल्याला नीट जवळून बघता यावा हाच विचार करून जाते. आणि जर तुम्हाला परदेशी भाषा येत असेल तर खूपच फायदा होतो असं मला वाटतं. प्रत्येकाने एक नाही दोन सुद्धा आपण परदेशी भाषा शिकू शकतो आणि त्या जरूर शिकाव्यात असं मला वाटतं.
0: वा, खूपच छान, खूप छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून. खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि आपण इतकं मोठ्या प्रमाणावर काम करता आहात हे ऐकूनही खूप आनंद झाला. तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
1: थँक्यू श्रद्धा, मला पण आज खूप आनंद झाला. मी अनेक जणांशी जोडले जाते आणि माझे विचार मी सर्वांपर्यंत पोहोचू शकते याचा मला खूप आनंद झालाय. थँक्यू सो मच.
0: नक्कीच, धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद.
0: तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये आता आपण गप्पा मारल्या इनरव्हिलच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन डिस्ट्रिक्ट 313 डॉक्टर आशा देशपांडे यांच्याशी, ज्या जोडल्या गेलेल्या होत्या आपल्याशी पुणे येथून. आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची.

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 21 दशक दुसरे समास 6 भक्तियोग भक्तीचे वर्णन संध्येसाठी मठ आणि तळघरे बांधणे नदीच्या तीरावर पायऱ्या बांधणे दीपमाळा बांधणे देवाच्या मंदिरावर कळस चढवणे हा सत्वगुण देवाच्या द्वारे भांडारगृह भोजनालय बांधले जाते तो सत्वगुण नाना देवांच्या स्थानी नंदादीप लावणे देवाला अलंकार भूषणे अर्पण करणे हा सत्वगुण मृदंग टाळ दमामे नगारे इत्यादी नाना वाद्यांचा गजर करणे सुस्वर कल्लोळ करणे हा सत्वगुण देवळासाठी नाना सामुग्री अर्पण करणे हरिभजन करणे हा सत्वगुण छत्रे आणि आसने पालखी दिंड्या पताका निशाणे चामरे अब्दागिरी यांचा वापर म्हणजे सत्वगुण वृंदावने तुलसीवने रांगोळ्या सडा संभाजन प्रेमाने करणे म्हणजे सत्वगुण होय नाना पूजेची उपकरणे घासून स्वच्छ करणे मंडप घालणे आसने देवास अर्पण करणे हा सत्वगुण देवासाठी खाद्य नाना प्रकारचे नैवेद्य फळे अर्पण करणे हा सत्वगुण भक्तीच्या आवडीमुळे विविध सेवा मनापासून करणे देवाचे दार झाडणे हा सत्वगुण तिथी पर्व महोत्सव असेल तेथे काया वाचा मने सहभाग घेणे हा सत्वगुण हरिकथेमध्ये गंध माळा बुक्का लावणे सेवा करण्यासाठी निरंतर उभे असणे नर अथवा नारी यथानुशक्ती विविध साहित्य देवद्वारी घेऊन उभे राहणे तर सत्वगुण आपली कामे सोडून लगबगीने मंदिरामध्ये येणे आणि भक्तिकार्यात भाग घेणे म्हणजे सत्वगुण मोठेपणा दूर ठेवून छोटी मोठी कामंही करतो देवाच्याद्वारे वाट पाहतो तर सत्वगुण देवासाठी उपोषण करतो भोजन विडा यांचा त्याग करतो नित्य नेमाने जप ध्यान करतो तर सत्वगुण कठोर शब्द बोलत नाही नेमधर्माने चालतो योगी लोकांना आनंदित करतो तर सत्वगुण आपला गर्व सोडून कुठलीही अपेक्षा न धरता कीर्तन करतो त्या कीर्तनामुळे अंगावर रोमांच उभे राहतात तो सत्वगुण परमेश्वराचे ध्यान केल्यामुळे डोळे भरून येतात देहाचे विस्मरण होते तर सत्वगुण होय हरिकथेची अत्यंत प्रीती असल्याने तिचा कंटाळा येत नाही कायम ही प्रीती वाढत जाते तो सत्वगुण मुखामध्ये नाम हातामध्ये टाळी देवाचे नाव घेत नाचतो परमेश्वराची पायधूळ डोक्याला लावतो तो सत्वगुण देहाभिमान नाहीसा होतो वैराग्यविषयी प्रबळ होतो माझ्या मिथ्या आहे हे समजतं तो सत्वगुण संसारात गुंतू नये त्याच्यासाठी काय उपाय करावा असं मनात वाटतं तो सत्वगुण संसारात असल्याने काही भजन करावं असं वाटतं मनामध्ये ज्ञान उत्पन्न होतं तो सत्वगुण आपापल्या घरी काम करीत असताना नित्य नेमाने रामाविषयी प्रीती जागृत होते तो सत्वगुण सगळ्याचा वीट आलेला आहे परमार्थात रस वाटतो काही आघात झाला तरी धीर कायम राहतो तर सत्वगुण नेहमी उदासीन नाना भोगांमध्ये मन रमत नाही नेहमी परमेश्वराची भक्ती आठवते तो सत्वगुण वस्तूंमध्ये चित्त लागत नाही मनामध्ये फक्त परमेश्वर आठवतो ही भावना दृढ होते तो सत्वगुण होय लोक नावे ठेवतात तरी देवावर प्रेम करतो मनामध्ये परमेश्वराचे विचार करतो तो सत्वगुण अंतःकरणात स्फूर्ती निर्माण होते स्वस्वरूपी मन लागते मनातील संदेह नष्ट होतात तो सत्वगुण शरीर कारणी लावावे दृढ निश्चय अंतःकरणात निर्माण व्हावा ही सत्वगुणाची करणे होय शांती क्षमा आणि दया हे उत्पन्न झाले तेथे सत्वगुण निर्माण झाला हे निश्चितपणे जाणावे आलेले अतिथी अभ्यागत यांना जेवल्याशिवाय जाऊ देत नाही यथानुशक्ती दान देतो तर सत्वगुण होय असं सत्वगुणाचं वर्णन श्री रामदास स्वामी महाराज करीत आहेत आणि हे वर्णन पुढील देखील कथेत आपण ऐकूया.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम आणि प्रेम ही जुळी भावंड आहेत. साधारण प्रापंचिकाची ओढ विषयाकडे असते. आज सुख कशात आहे एवढंच तो बघतो आणि विषयामध्ये तो इतका तल्लीन होतो की जगालाही तो तुच्छ मानतो. विषय शेवटी दुःखालाच कारणीभूत होतात हे तो विसरतो. विषय आणि मी एक होतो तेव्हा सुख होतंसं वाटतं, पण वास्तविक आजपर्यंत कुणालाही विषयानं शाश्वत सुख आणि समाधान मिळालेलं नाही. असं सुख आणि समाधान मिळवण्यासाठी आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवणं हा एकच उपाय आहे. वृत्ती नेहमी एकाकार अशी हवी, पण ती विषयात न होता नामात व्हावी, हेच सर्व संतांचं सांगणं आहे. मनाला उलटं केलं की नाम हा शब्द तयार होतो. लक्षात आलं का? म ना, याला उलटं केलं की नाम. याचा अर्थ असा की नाम घेणं म्हणजे मनाची विषयाकडं असलेली ओढ उलटी फिरवणं. नाम म्हणजेच न मम, प्रपंच माझा नाही म्हणून करणं म्हणजेच नाम घेणं. मी जितकी प्रपंचाची काळजी घेतो तितकी नामाची घेतो का? याचा प्रत्येकानं विचार करावा. प्रपंचातलं आपलं कर्तव्य अगदी मनापासून केल्यावर जी परिस्थिती निर्माण होईल तिच्यामध्ये अत्यंत समाधानानं राहून नामस्मरणामध्ये काळ घालवावा. निर्गुणाला एक जुळं झालं, ते म्हणजे नाम आणि प्रेम. दोन्ही एकमेकांना अतिशय चिकटून आहेत. एकाला धरलं की दुसरं त्याच्या मागे येतं. आज आपलं प्रेम अनेक वस्तूंवर, व्यक्तींवर, पैशावर, विद्येवर, देहावर, लौकिकावर गुंतलेलं आहे. त्या कारणानं भगवंतावर प्रेम करून त्याच्यामागं नाम येईल अशी आपली अवस्था नाही. गोपींची तशी अवस्था होती, पण आपण नामाला वश करून घेऊ शकतो. ते झालं की भगवंताचं प्रेम आपोआप येईल. घरादारावरती प्रेम सहवासानं बसतं. मग नामाचा सहवास केला तर प्रेम का लागणार नाही? खरोखर या जगामध्ये कुणाच्या बुद्धीला पचवता आल्या नाहीत अशा कितीतरी वस्तू आहेत. मुलाला आपल्या बापाचं बारसं पाहणं हे जसं शक्य नाही, तसं मी कोण आहे हे बुद्धीनं ओळखणं शक्य नाही. खरी सत्यवस्तू कल्पना, बुद्धी आणि तर्क यांच्या पलीकडं आहे. सत्याचा शोध करायचा असेल तर सत्य ज्यानं झाकलेलं आहे ती वस्तू दूर करा, म्हणजे सत्य दिसेल. सत्य हे आपल्याला उत्पन्न करता येत नाही, पण उपाधी मात्र उत्पन्न करता येते. उदाहरणार्थ भीती, कल्पना इत्यादी आपणच उत्पन्न करतो. नदीच्या पुलावरती उभं राहिला असता पायाला पाण्याचा स्पर्श न लागता देखील वाहणाऱ्या पाण्याची मजा आपल्याला अनुभवता येते. त्याचप्रमाणे भगवंताचं सत्यत्व ज्याच्या अंतःकरणात पटलेलं आहे तो विषयामध्ये राहून देखील होणाऱ्या सुखदुःखाच्या गोष्टींकडं गंमत म्हणून बघेल आणि त्यापासून स्वतः अलिप्त राहील. सुख हे विषयात नसून आत्म्यात आहे. आत्मा सुख रूप आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: श्रोते हो नमस्कार, जाणी मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोते हो, आज गुरुवार आहे आणि पुन्हा एकदा विनोबाच्या निमित्ताने आपण सगळे भेटलेलो आहोत. तुम्हाला तर माहितीच आहे, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांशी गप्पा मारत असतो आणि ह्याचं मुख्य कारण म्हणजे ओपन लिंक फाउंडेशन आणि संजय दालमिया सर यांनी सुरू केलेला विनोबा हा ऍप. गेल्या 2 वर्षापासून सातत्याने महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये याचं कार्य अतिशय जोरात अतिशय जोमात सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी एका छताखाली यावं हा त्यामागचा हेतू आहे. विद्यार्थ्यांसोबत राबवलेल्या उपक्रमांची माहिती शिक्षक ह्या विनोबा ऍपवरती टाकत असतात आणि त्यामध्ये पोस्ट ऑफ द मंथ नावाचा रिवॉर्ड शिक्षकांना दिला जातो आणि अशा सर्व शिक्षकांना आमंत्रित करतो, त्यांच्याशी गप्पा मारतो, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेतो आणि नेमक्या त्यांनी राबवलेल्या संकल्पना काय होत्या याविषयी त्यांच्याशी गप्पा मारतो. आज सुद्धा श्री अमोल वानखेडे सर आता माझ्यासोबत आहेत, जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरेनगर नांदगाव या ठिकाणाहून आलेले आहेत. तर त्यांच्याशी गप्पा मारण्यापूर्वी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर.
1: नमस्कार मॅडम.
0: अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं. तर विनोबाच्या निमित्ताने आपण भेटलेलो आहोत, तर त्याविषयी तर आपण गप्पा मारणारच आहोत, पण मुळातच शिक्षक व्हावं असं का वाटलं आणि कधीपासून आपण सेवेत रुजू झालात?
1: तर सर्वप्रथम जेव्हा मी 12वीला होतो तेव्हा आमचे जे सिनियर्स होते ते सर्व सिनियर्स सांगत होते आम्हाला की याच्या पुढे काय करायचं आहे, काय स्कोप आहे. तेव्हापासूनच ते सांगायचे की आपल्याला डीएड करावं लागेल आणि डीएड झाल्यानंतर मग आपण टीचर बनू शकतो. आणि मग तेव्हापासूनच शिक्षक या पदाबद्दल माझ्या मनात एक आत्मीयता निर्माण झाली आणि मग मी डीएड केलं, बीएड केलं आणि मग स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि मग मी 2019 मध्ये शिक्षक म्हणून रुजू झालो नांदगाव येथे.
0: बर, आणि आपलं बालपण आणि शिक्षण देखील नांदगावातच गेलं?
1: नाही, मी तसा मूळचा अकोला जिल्ह्याचा.
0: बर.
1: हा, आणि मग सेवा माझी प्रथम शाळा ही नांदगाव जिल्ह्यातलीच पहिली.
0: आणि आता ज्या शाळेवर आहात त्याच
1: शाळेत? पहिली शाळा.
0: बर, क्या बात आहे, खूपच छान. आणि कसा आहे शाळेचा अनुभव, विद्यार्थी संख्या वगैरे कशी आहे?
1: सर्वप्रथम जेव्हा मी शाळेमध्ये रुजू झालो तेव्हा हिरेनगर ही शाळा जी आहे ग्रामीण भागातली आहे आणि तेथील जे विद्यार्थी आहेत हे तर 80% विद्यार्थी हे आदिवासी बहुल आहेत. आणि मग जेव्हा तिथं गेल्यानंतर मला असं आढळून आलं की इथं खरोखर एक बदलाची गरज आहे आणि इथं जर आपण मन लावून शिकवलं तर नक्कीच विद्यार्थी भविष्यात काहीतरी करू शकतील. आणि मग हळूहळू मग त्यांच्यामधूनच मला पण शिकायला मिळालं की विद्यार्थ्यांचा अभ्यास करून त्यांचं जीवनशैली बघून आपण त्यांना काय देऊ शकतो याचा मी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेऊन आणि त्यांचा जीवनाचा पूर्ण हे बघून मग मी हळूहळू हळूहळू स्वतःमध्ये बदल करत गेलो आणि त्यांना नेमकं काय द्यायचं हे पण मी शिकत गेलो.
0: वा, आता सध्या आपल्याकडे कितवीचा वर्ग आहे?
1: माझ्याकडे यावर्षी 2 वर्ग आहेत, 2री आणि 4थी.
0: बर, विनोबाची आणि तुमची ओळख कशी झाली, कधी झाली?
1: सर्वप्रथम तर विनोबा बद्दल एवढं काही माहिती नव्हतं, पण साधारण 2023 मे महिन्यामध्ये आम्हाला सर्वांना सांगण्यात आलं की विनोबा ऍप आहे, आपण सर्वांनी डाऊनलोड करायचा आणि मग त्याच्यावर कृती टाकायच्या, ऍक्टिव्हिटी टाकायच्या. आम्ही एक नॉमिनल म्हणून ते डाऊनलोड केलं आणि एक साधा काहीतरी पहिला मला वाटतं सावित्रीबाई फुले जयंतीचा मी एक आमचा जो फोटो आहे तो त्याच्यावर शेअर केला. त्याच्यानंतर 2 वर्ष जवळजवळ मी त्याला बघितलं नाही, कारण की मला असं जागृती नव्हती, म्हणजे हे नव्हतं की नेमकं काय असते बा. मग आता मागच्या जवळजवळ 1.5 महिन्याच्या अगोदर मी परत ऍक्टिव्ह झालो आणि मला त्याचं महत्व समजलं की हे ऍप फक्त एक साधं ऍप नाही आहे, तर याच्यामधून इतर शाळांमध्ये इतर शिक्षक किती ऍक्टिव्ह राहतात आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये खरोखर बदल घडून येतात. मग आपलं राज्य असो की छत्तीसगड असो, जसं तुम्ही सांगितलं, त्यांच्या ऍक्टिव्हिटी बघून ना खरोखर असं वाटलं की आपण कमी आहोत आणि आपण फक्त अध्ययन अध्यापन एवढं मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी आपण वेगळा बदल आणि वेगळं एक ऍप्टिट्यूड आपण विद्यार्थ्यांमध्ये विकसित करायला पाहिजे. मग तेव्हापासून मग मी विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमत्ता झालं, त्यानंतर गणिताच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी झाल्या, वाचन फक्त वाचन न घेता मग त्याच्या ऍक्टिव्हिटी आणि त्याच्यानंतर स्पेलिंगचं मला आता माझं इंग्लिश अगोदरपासून चांगलं आहे, पण मग असा दृष्टिकोन होता की मग विद्यार्थ्यांना मराठी व्यवस्थित येत नाही, मग आपण इंग्लिशचंच कसं काय मागं लागायचं. पण मग मी हळूहळू काय केलं, फक्त अगोदर स्पेलिंग घ्यायचो मी, फक्त स्पेलिंग घ्यायचो, पण आता हळूहळू मग असा विचार केला मी की विद्यार्थ्यांना स्पीकिंग पण आलं पाहिजे. मग आता हळूहळू त्यांना छोटे छोटे वाक्य आपण शिकवायचे आणि छोटे छोटे वाक्य देऊन मग हळूहळू ते एकमेकांसोबत कन्व्हर्सेशन करतील आणि मग हळूहळू आपण बाकीच्या विषयांमध्ये सुद्धा आपण त्यांना घेऊन जाऊ शकतो.
0: खूपच छान. जसं तुम्ही म्हटलात की आता तुम्ही काही दिवसापूर्वी ऍक्टिव्ह झालात, तर पण इतर शिक्षकांच्या तुम्ही पोस्ट बघत होतात, तर त्याच्यामधल्या तुम्हाला काही आवडलेल्या पोस्ट की ज्या तुम्ही नंतर तुमच्या वर्गामध्ये इम्प्लिमेंट केल्या असं काही घडलं का?
1: आता त्या शिक्षकांचं नाव नाही आठवत मला, पण ना ते काहीतरी असे ऍक्टिव्हिट करायचे विद्यार्थ्यांना, खास करून शब्दांच्या बाबतीत किंवा इंग्लिशच्या बाबतीत, की विद्यार्थ्यांकडून ते शब्द आजूबाजूचे वस्तू बघून त्यांचे नावं सांगणे किंवा घरी गेल्यानंतर ऑब्झर्वेशन करणे आपल्या आजूबाजू

0: वर्षात शाळा म्हणजे अशी आहे की इथं शिक्षकांची थोडी कमतरताच असते.
1: बरोबर.
0: मग एका शिक्षकाला दोन वर्ग सांभाळणं हे आता अगोदर सुरुवातीला मला वाटायचं की एका शिक्षकाने दोन वर्ग कसे सांभाळायचे, याचं नियोजन वेगळं आहे, हा याचं नियोजन वेगळं आहे. मग हळूहळू ना जसं आपल्या नवीन शैक्षणिक धोरण शिक्षण धोरण आलेलं आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या ना तुम्ही वर्ग नका बघू, त्यांचा एक गट बघा, त्यांची क्षमतेचा एक जसं तीन स्तर केलेले आहेत तुम्हाला माहित असतील, असर आहे, पिसा आहे, आणि मग असे तीन स्तरावर तुम्ही ते विद्यार्थ्यांचे गट करा. जे एक सामायिक घटक असतात वर्गाचे ते घ्या, पण मग जे कौशल्यावर आधारित असतात, मराठीचं वाचनाचं कौशल्य, इंग्लिशचं असेल, साधारण गणिताचं असेल, मग साधारण मी काय केलं, मग हळूहळू गट केले सारखे सारखे यायचे, आणि मग त्यांना एक घटक समजून सांगायचा आणि ते गट कार्य करत बसतील. मग असं करत करत आपलं पण एकदम बर्डन थोडं कमी होऊन जाते आणि विद्यार्थ्यांचे एकमेकांना जोडून ते काहीतरी शिकत राहतात.
1: बर, तर तुम्ही विनोबावरती पोस्ट केलेली पहिली ऍक्टिव्हिटी तर सांगितली, पण त्यानंतरच्या तुम्ही कशा कशा पोस्ट टाकत गेलात त्याविषयी काय सांगाल?
0: आता विनोबाबद्दल मला फक्त सुरुवातीला औपचारिकताच होती की हे साधारण काहीतरी ऍप आहे, पण जसं मला समजायला लागलं की फक्त हे एक ऍप नाही आहे, या ऍपद्वारे ना आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो. आणि मग एक मनामध्ये पण एक असं आलं की आपल्याला म्हणजे जर ऍक्टिव्हिटी घ्यायची असल्या तर दुसऱ्यांच्या पोस्ट पाहाव्या लागतील, ते इम्प्लिमेंट करावं लागतील. आणि मग हळूहळू मी फक्त सुरुवातीला फक्त कविताच टाकायचो, मला म्हणजे थोडं गायनाची आवड आहे म्हणून मी कविता रिसायटेशन त्याच्यामध्ये टाकायचो. मग हळूहळू मी काय केलं, माइंड गेम्स टाकायला लागलो, विद्यार्थी कसे ऍक्टिव्ह राहतील, त्यांच्यामध्ये बुद्धिमत्ता कशी आपण विकसित करू शकतो, आणि मग इतरांच्या पोस्ट बघून बघून त्यांच्यामधून शिकून शिकून मग काही इंग्रजीच्या पोस्ट टाकायला लागलो, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता झालं, त्यानंतर मराठी वाचनाच्या मराठी कवितेच्या असे इतरांचं बघून मी हळूहळू ते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट टाकायला लागलो.
1: आणि त्यासोबतच आपल्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा इतर सण समारंभ असतील, हे कशा पद्धतीने साजरे होत असतात?
0: आता सांस्कृतिक कार्यक्रम तसं तर आपण वेगवेगळ्या जयंती साजरा करतो, मग वेगवेगळ्या भाषण होतात, गीत गायन होते, पण मग विशेषतः 26 जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात. आपण त्याच्यामध्ये मग वेगळ्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गायन घेतो, नृत्य घेतो, आणि काही विद्यार्थी जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतील तर ते एकल स्वतः प्रयोग पण करू शकतात. आणि मग 26 जानेवारीला सहसा आम्ही वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो, बाकी मग भाषण, गीत गायन हे वर्षभर सुरूच राहते.
1: अच्छा, आणि स्पेलिंग बी असेल किंवा इतर काही जे काही उपक्रम आहेत विनोबाचे, तर ह्यामुळे विद्यार्थ्यांच्या एकूणच विकासामध्ये फरक झालेला जाणवतो का?
0: नक्कीच जाणवतो. आता मला एक अनुभव सांगायचा आहे. मी अगोदर काय करायचो, म्हणजे मी आलो तेव्हापासून फक्त मी काय करायचो, एक विशिष्ट घटक घ्यायचो, त्याच्यावर 40-50 शब्द विद्यार्थ्यांकडून रोज परिपाठामध्ये बोलून घ्यायचो. मग हळूहळू काय 15-20 दिवस झाले की सर्वांचे पाठ होऊन जायचे, पण माझ्या मग लक्षात आलं की फक्त तेवढ्यापुरतं मर्यादित न राहता आपण दर आठवड्याला स्पेलिंग बी नावाची स्पर्धा घेऊ शकतो. मग जे विद्यार्थी ना मागे असतात ना ते पण बघतात की नाही अशी अशी स्पर्धा आहे, आपण पण करायला पाहिजे, आणि सर्वांना ते शब्द येतात पण मग समोर यायला कोणी तयार होत नाही, पण मग स्पर्धा म्हटल्यावर त्याच्यानंतर आपण त्यांना काहीतरी गिफ्ट पण देतो आणि त्यांचं समोरून टाळ्या वाजवतो. यामुळे काय होते, विद्यार्थ्यांमध्ये ते कॉम्पिटिशनची म्हणजे भावना निर्माण होते, आणि मग जवळजवळ ना विद्यार्थी 90% विद्यार्थ्यांना शब्द माहीत असतात पण ते समोर यायला घाबरतात. पण याच्यामुळे काय होते, आपण 2-2 गट पाडतो किंवा 2-2 4-4 गट पाडून त्यांना समोर बसवतो किंवा समोर घेतो, त्यामुळे त्यांचं पण एक आत्मविश्वास वाढतो, स्टेज डेअरिंग वाढते, आणि हळूहळू ना आता जवळजवळ सर्वांच्या मध्ये थोडस अशी भावना झाली की मला पण काहीतरी येते, त्यामुळे स्पेलिंग बी स्पर्धा यांच्यापैकी थोडी जास्त इफेक्टिव्ह आहे.
1: बर, आणि विद्यार्थ्यांमध्ये होत असलेली प्रगती बघून नक्कीच पालकांचा सुद्धा कसा असतो रिस्पॉन्स?
0: बिलकुल. आता बघा, मागच्या 2 वर्षापासून जवळजवळ आता आपल्या स्पेलिंग बी स्पर्धा ह्या अगोदर शाळा स्तरावर घेतो आपण, त्याच्यामधून विद्यार्थी निवडतो. आता आमच्यामध्ये आता मागच्या वर्षीपासून असं झालं की 1-2 विद्यार्थी आम्हाला वाटते आता 5-6 विद्यार्थी चांगले आहेत तर कसे घ्यायचे. मग आम्ही केंद्र स्तरावर गेल्यानंतर मागच्या 2 वर्षापासून पहिला नंबर येतो आमचा. मग त्याच्यानंतर फक्त मागच्या वर्षी यावर्षी असं झालं की आमचे तालुक्यामधून जिल्ह्यातून आपली परी घोटेकर नावाची मुलगी प्रथम आली होती, पण मग आमचा विद्यार्थी ब्लॉक लेवलपर्यंत काही पोहोचू शकला नाही, त्यामुळे थोडं हे वाटलं. पण पालकांमध्ये खरोखर असं आहे की बा इंग्लिश मिडियममध्ये जसं विद्यार्थ्यांना पोएट्री येतात किंवा शब्द बोलतात, तर आपल्या जिल्हा परिषदमधून सुद्धा जे थोडेसे मागासलेले विद्यार्थी असतात ते पण स्पेलिंग सांगू शकतात, कविता बोलू शकतात. त्यांच्यामुळे ना त्यांच्या मनामध्ये असं झालं की आता आपल्या शाळेमध्ये सुद्धा काहीतरी ऍक्टिव्हिटी सुरू राहतात, आपण त्यांच्या ग्रुपवर टाकतो, स्टेटस ठेवतो, आणि त्यांना पण समजलं की आपल्या शाळेमध्ये सुद्धा काहीतरी असं इंग्लिशची ऍक्टिव्हिटी आणि असं होत राहतात.
1: वा, खूपच छान. म्हणजे एकूणच विनोबामुळे जी काही विद्यार्थ्यांची प्रगती आहे ती सर्वांगीण दृष्टीने होते असं म्हणायला काही हरकत नाही. बरं, आणि

0: तसं मला दप्तरमुक्त शनिवारबद्दल पण ऐकायला आवडेल की आपण काय मजा मस्ती करत असतो त्या दिवशी.
1: नक्कीच. आता दप्तरमुक्त शनिवार हे त्यालाच आपण आनंददायी शनिवार म्हणतो, आनंददायी ऍक्टिव्हिटी आपण घेतो. तर सुरुवातीला असं होतं, आम्ही जेव्हा ही संकल्पना शाळेपर्यंत आली, आम्ही काय करायचो, फक्त विद्यार्थ्यांना गोल करायचो आणि मग पाढे संगीतमय पाढे घ्यायचो, किंवा मग मामाचं पत्र हरवलं किंवा मग नंतर महावाचन आलं, महावाचन उपक्रम आले, मग आम्ही काय करायचो, सर्वांना वेगवेगळे पुस्तक वाचायला द्यायचो आणि ते वाचायचे आणि मग ज्यांना जी गोष्ट आवडली ती समोरून सांगायची. पण मग हळूहळू ऍपच्या द्वारे आम्हाला समजलं की एवढ्या पुरतं हे मर्यादित नाही, याच्यामध्ये वेगवेगळ्या खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी आहेत. एवढ्या की आपण जर दर आठवड्याला दोन दोन जरी ऍक्टिव्हिटी घेतल्या तर वर्षभर पुरतील अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत. मग आम्ही जसं माझ्या ऍपवर सुद्धा मी खूप साऱ्या पोस्ट केल्या, ज्याच्यामध्ये माइंड गेम्स आहेत. जसं की आता असा तो गेम आहे, समोर आपण फळ्यावर काय करतो, दोन भाग करतो, दोन विद्यार्थ्यांना ते दोन भाग देतो आणि या बाजूला दुसरा फळा ठेवतो, त्याच्यावर वेगवेगळे शब्द लिहून ठेवतो. मग ते विद्यार्थी काय करतील, दोन विद्यार्थी एक एक येईल, तो शब्द बघेल आणि तो शब्द परत जाऊन तिथं लिहिणार. शब्द असेल, आकृती असेल किंवा वेगवेगळे कन्सेप्ट असतील, इथं येईल तो आठवणार की काय आहे हे. आणि जर जास्त शार्प असला एखादा विद्यार्थी, एकाच वेळ दोन शब्द करू शकतो, दोन आकृत्या असल्या दोन आकृत्या करू शकतो आणि तिथं जाईपर्यंत तो परत तो लिहिल. म्हणजे यामुळे काय होते, विद्यार्थी जास्त त्यांचा माइंड पण विकास होतो आणि त्यांची स्मरणशक्ती पण वाढायला मदत होते.
0: खूपच छान. आणि नक्कीच काय सांगाल विनोबा ऍप वापरण्याविषयी तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना किंवा जे काही शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांना?
1: आता माझ्याच अनुभवावरून सांगतो की जसं मी सुरुवातीला या ऍपला जास्त काही महत्व दिलं नाही, पण जोपर्यंत आपण ना ते ऍप उघडत नाही आणि बाकीच्या ऍक्टिव्हिटी बघत नाही, नेमकं हे काय आहे, फक्त ऍप नाहीये एक बर्डन म्हणून आपण, मला पण वाटत होतं की आणखी एक काम आलं, पण मग जेव्हा हे बघितलं हा आपल्या अध्यापनाचा एक भाग आहे. कारण की आपण जे शिकवतो तेच आपल्याला इथं दाखवावं लागतं, की फक्त असं नाही की तेवढ्या पुरतं आपण ते घेऊ आणि इथं पोस्ट करू असं बिलकुल नाही. आठवडाभर आपण शिकवतो, पण शिकवण्याचं फक्त अध्ययन अध्यापन एवढंच मर्यादित नाहीये, तर वेगवेगळं नियोजन करून ऍक्टिव्हिटी घेऊन आपण करतो, पण ते तुम्ही ऍपवर तुम्ही दाखवा आणि जेणेकरून काय होईल, तुमच्या जवळचे जे गोष्टी आहेत, नवीन उपक्रम आहेत, ते दुसऱ्यांना पण समजतील आणि मग दुसरे त्यानुसार आपल्या जिल्हा परिषद जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला बदल घडून येताना दिसेल.
0: वा, अतिशय स्पष्टपणे आणि खूप छान पद्धतीने आपण आपली मतं मांडली आणि एकूणच विद्यार्थ्यांमध्ये होत असलेला बदल हा नक्कीच पॉझिटिव्ह आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर आज आपण इथे आलात आणि इतकी छान आम्हाला माहिती दिली, इतक्या छान गप्पा मारल्या आणि तुमचे अनुभव देखील सांगितले, त्याबद्दल मी अतिशय तुमची मनपूर्वक आभार मानते आणि ह्या पुढील सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: तर श्रोते हो, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण गप्पा मारल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरेनगर नांदगाव येथील शिक्षक श्री अमोल वानखेडे यांच्याशी. आतापुरतं आपण कार्यक्रमात इथेच थांबतो आहोत.

नमस्कार श्रोते हो, आजच्या आपल्या या गीत प्रतिमेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पण हे स्वागत आज मी नाही तर गंगूबाई करते चक्क. होय, गंगूबाई जी गेली 70 वर्ष आपल्याला भेटत राहिलीये या ना त्या स्वरूपात, हिंदी, गुजराती, पंजाबी, मल्याळम आणि मराठी सुद्धा अशा जवळपास 500 चित्रपटातून कामं केली तिनं. छोटी मोठी कामं, वेगवेगळे रोल्स, गाणी, डान्सेस, कधी साईड हिरोईन तर कधी डान्सर. अरे पण ही आहे तरी कोण ती बघा, आलीस ती, काय फसलात ना ए फसा.

करेक्ट मित्रांनो, बिल्कुल सही पहचाना है आपने। या आहेत अरुणा इराणी। चला रेडिओ विश्वास, मी रामचंद्र आणि आपण सगळेच मिळून देऊ त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। अभिनंदन अरुणाजी, कॉंग्रॅच्युलेशन्स। श्रोते हो, कोणतेही मोठे मानसन्मान किंवा अवॉर्ड नाही मिळालं तरीही तब्बल 70 वर्ष, होय 70 वर्ष लाईमलाईटमध्ये राहिलेल्या अरुणा इराणी, त्यांच्या पाठीवर एक नाही दोन नाही तर तब्बल 7 भावंड असणाऱ्या अरुणा इराणींनी बालपणी शाळा सोडली आणि रुपेरी पडदा जॉईन केला। घरची गरिबी आणि वडिलांचं आजारपण, आता त्यांना त्यांच्या करिअरमध्ये पहिली संधी कोणी दिली तर ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांनी, होय दिलीप कुमार, आणि सिनेमा होता गंगा जमुना। त्यानंतर पुढं अनपडमध्ये ती छोटी मालासिना देखील झाली, चाइल्ड आर्टिस्ट। चहारा, फर्ज, उपकार हे सगळे सिनेमे केले त्यांनी आणि करिअरही चालूच होतं, पण खास असं काही घडत नव्हतं। मग अचानक त्यांना मेहमूद भेटले आणि मग सगळंच खास झालं। खुदाने भेजा हुआ आदमी असं त्या त्यांना म्हणतात। अरुणा इराणी आणि मेहमूद ही जोडी सुद्धा अगदी खास जमली।

महमूद आणि अरुणा इराणी या जोडीनं धमाल केली मित्रांनो. औलाद, हमजोली, देवी, नया जमाना, गरम मसाला, दो फूल असे 101 सिनेमे त्यांनी महमूद सोबत केले. आता महमूद म्हणजे कॉमेडी आणि अरुणा इराणी म्हणजे ठसका आणि गाण्यांचा चस्का. हा धमाका पाहणारा एवढंच म्हणे, ओ मेरी मा, ओ मेरी मा. ऐकूया.

लहान बहीण, मैत्रीण, नणंद, ॲटेम सॉन्ग डान्सर, गेस्ट आर्टिस्ट अशा सगळ्या छोट्या मोठ्या भूमिका, लहान मोठी कामं त्यांनी अगदी चोख केली. रोलची लांबी महत्वाची नाही, तर खोली महत्वाची असते. पण शेवटी हिरोईन ही हिरोईनच असते मित्रांनो. अरुणाजींचं नशीबही उघडलं आणि ती हिरोईन सुद्धा झाली. हिरोईन आणि ती सुद्धा कोणाची, तर चक्क सुपर हिरो अमिताभ बच्चन यांची. बच्चनची हिरोईन. बस मोठा ब्रेक मिळाला त्यांना, पण ब्रेक मिळाला त्यांच्या करिअरला, गाडीला नाही बरं का. बॉम्बे टू गोवा ही बस तर अगदी फास्ट होती आणि बेस्ट होती, अगदी कसम से.

बॉम्बे टू गोवा सुपरहिट झाला. बिग बी फार पुढे निघून गेले, पण अरुणाजींनी मात्र कामाची आपली प्रत्यक्षात चालूच ठेवली, कारण त्यांना मनाजोगं काम काही मिळेना, ऑफर येईना. पण त्याने धीर सोडला नाही. पुढं त्यांची ही लगन, ही मेहनत फळाला आली आणि मग त्यांना मिळाला आंधळा, म्हणजे आंधळा मारतो डोळा. होय, दादांचा हा मराठमोळा चित्रपट एकच लावणी होती, पण ती त्यांनी केली आणि तीही अगदी मस्त केली. अहो कारभारी काय, तुम्हालाही ऐकायची ही ठसकीवाज लावणी? चला ऐका तर.

अरुणायरणींचं एक होतं, त्यांनी मिळतील ती कामं केली. मोठाच रोल पाहिजे, असाच रोल पाहिजे वगैरे काही हट्ट नव्हता त्यांचा. त्यामुळेच 500 सिनेमे त्यांनी केले. रोलपेक्षा मिळणारा पैसा, मिळणारं मानधन हे महत्वाचं होतं त्यांच्या दृष्टीनं. पण म्हणतात ना, मेहनत रंग लाती है. अरुणा इराणींची मेहनत देखील रंग लाई आणि त्यांना मिळाला कारवा. होय, वर्ष होतं 1971. जितेंद्र आणि आशा पारेख यांच्या बरोबरीनं ही चक्कूवाली हसीना ताकदीनं उभी राहिली आणि नुसती उभीच नाही राहिली तर अगदी तुफान नाचली सुद्धा जम्पिंग जॅक सोबत. हा डान्स पाहून प्रेक्षक सुद्धा हेच म्हणाले, हम तुझ पे दिल हारे, हम तुझ पे दिल हारे.

ऋणहिरणी म्हणजे हसतमुख आणि मनमोकळं व्यक्तिमत्व, ऑलवेज पॉझिटिव्ह. पण त्यांच्या या हसण्यामागं त्यांनी भोगलेली गरिबी, संघर्ष, पैशांची चणचण, वैयक्तिक आयुष्यातले कडूगोड अनुभव हे सगळं आहे. मित्रांनो, इंटरव्ह्यूजमध्ये त्या मनमोकळं बोलतात. मीना कुमारी आणि स्मिता पाटील या त्यांच्या आयडॉल्स, पण या सगळ्यांच्याच त्या फ्रेंड्स आहेत. सर्वांचेच आभार त्या मानतात. सगळ्यात जास्त आभार तर त्या आलेल्या अडचणींचे आणि संकटाचे मानतात, कारण त्यातूनच तर त्या घडल्या, शिकल्या आणि तयार झाल्या. बहुरंगी आणि बहुढंगी भूमिकांसाठी मैं एक शरीफ लड़की बदनाम हो गई. ऐकूया.

0: फिल्मफेअरची 2 अवॉर्ड्स त्यांना मिळाली. त्यापैकी बेटामधली अरुणा इराणींची आईची भूमिका अगदी जबरदस्त होती. खूप सारे रोल्स करूनही सिड्युसिंग रोल्स हेच त्यांचे जास्त लक्षात राहिले लोकांच्या. त्यांचा ग्लॅमरस तरीही ग्रेसफुल लुक आवडून गेला सगळ्यांना. मग एक गाणं तर बनताही आहे, क्या गजब करते हो जी, ऐकूया.
1: Thank you.

तर रसिक हो अशा या अरुणा इराणे, त्यांच्या बर्थडे निमित्त आपण त्यांना शुभेच्छा देऊ आणि त्यांना त्यांचे पुढचे प्लॅन्स विचारू. त्या हसून म्हणतील, सबका शुक्रिया हर प्रभु, मैं बस काम करती रहूं. 18 ऑगस्ट 2026 ला त्यांचा 80वा बर्थडे असेल. आता या 80व्या बर्थडेचं सेलिब्रेशन कसं करायचं याचाही त्यांचा प्लॅन आत्ताच तयार आहे. तर त्यासाठी मी रामचंद्र कुलकर्णी आणि आपण सगळे त्यांना मनापासून शुभेच्छा देऊ. कॉंग्रॅच्युलेशन्स अर्णवजी, आपके सारे फॅन्स यही कहेंगे. क्या कहेंगे? हमें तुमसे प्यार कितना, ये हम नहीं जानते, ये हम नहीं जानते. शुभरा

0: असे कहो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाइन ऍप्लिकेशन्स च्या ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, दर भागामध्ये आपण विविध वयोगटातल्या व्यक्तींशी संवाद साधतो आहोत. फॉरेन लँग्वेज शिकण्याविषयीचं त्यांचं मत, शिकल्यानंतरचा त्यांचा अनुभव याविषयी जाणून घेतो आहोत. आणि याच संदर्भामध्ये आज आपल्यासोबत खास पुण्याहून जोडल्या गेलेल्या आहेत डॉक्टर आशा देशपांडे. त्या डिस्ट्रिक्ट चेअरमन आहेत इनरव्हील डिस्ट्रिक्ट 313 तर त्यांचा आतापर्यंतचा अनुभव, त्यांचा प्रवास या सगळ्याच विषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद. धन्यवाद श्रद्धा.
0: येस, खूप खूप स्वागत.
1: आनंद झालाय माझी मुलाखत तुम्ही घेत आहे त्याचा मला खूप आनंद झालाय.
0: नक्कीच. थोडस तुमच्या विषयी जाणून घ्यायला आवडेल मॅडम. मी म्हणताना असा उल्लेख केला डॉक्टर आशा देशपांडे, तर आपण डॉक्टरेट आपण कशात घेतलेली आहे आणि एकूणच आपला आतापर्यंतचा प्रवास कसा होता याविषयी मला जाणून घ्यायला नक्की आवडेल.
1: हो नक्कीच श्रद्धा, माझा जन्म मुंबईचा आहे. मी मूळची मुंबईची, अगदी गिरगावातला माझा जन्म. त्यामुळे गिरगाव हे अगदी कलागुण संपन्न, संस्कृती संपन्न आहे. ते सगळे गुण माझ्यात लहानपणापासूनच आले आणि वक्तृत्वामध्ये मी लहानपणापासूनच खूप बक्षिसं मिळवत होते, अगदी आमच्या गणपती उत्सवामध्ये सुद्धा. आणि राजा राममोहन रॉय स्कूल मधून माझं 4th पर्यंतचं शिक्षण झालं. नंतर माझे आई बाबा ते ग्रँड रोडला राहायला आले, त्याच्यामुळे मग मी सेंट कोलंबा ह्या शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि तिथून मी 10th झाले. नंतर माझं कॉलेजचं शिक्षण विल्सन कॉलेजमधनं झालं, चौपाटी. आणि तिकडनं मी सोशियोलॉजी, इकॉनॉमिक, सायकोलॉजी या तीन विषयात माझी बॅचलर झालं. आणि त्याच्यानंतर मात्र मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स देवनार इथून प्रोफेशनल सोशल वर्क या विषयामध्ये मी एम ए केलं. त्याला आम्ही एम ए इन सोशल वर्क असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर मी पुणे विद्यापीठातून सोशल वर्क मध्येच डॉक्टरेट केली. आता मी गेली 35 वर्ष समाज म्हणजे प्रोफेशनल सोशल वर्कचे जे विविध फील्ड्स आहेत, म्हणा की टीचिंग आहे, रिसर्च अँड कन्सल्टन्सी आहे, नंतर पॉलिसी प्लॅनिंग आहे. म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 जो लागू झालेला आहे आपल्या देशात, तो त्याच्या तो करण्यामध्ये सुद्धा मी त्याच्यामध्ये त्या टीम मध्ये होते. डिपार्टमेंट ऑफ वुमेन चाइल्ड डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र बरोबर सब्जेक्ट एक्सपर्ट म्हणून त्या टीम मध्ये मी सामील होते. तर अशा तऱ्हेच रिसर्च अँड कन्सल्टन्सी, काउन्सिलिंग अशा विविध क्षेत्रांमध्ये मी अतिशय पूर्णपणे कार्यरत आहे. तसंच मी गेली 20 वर्षांहून अधिक जास्त काळ कामायनी म्हणून कामायनी प्रशिक्षण संशोधन सोसायटी ही पुण्यामध्ये मतिमंद व्यक्तींसाठी शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, ऍडव्होकसी या सर्व क्षेत्रात काम करणारी एक अग्रगण्य संस्था आहे, म्हणजे पायोनियर इन्स्टिट्यूट आहे. तिथे मी रिसर्च डायरेक्टर म्हणून काम करते. आणि मतिमंदत्व किंवा पर्सन्स विथ डिसेबिलिटीज यांच्या या क्षेत्रात मी सखोल संशोधन करत असते. माझं संशोधन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पण जातं आणि कारण आम्हाला सायन्स अँड डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीची मान्यता आहे सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणून कामायनीला. त्यामुळे ह्या क्षेत्रातलं संशोधन हे अतिशय महत्वाचं आहे कारण पाश्चिमात्य देशातलं संशोधन आपल्या देशाला लागू होत नाही. आपली सामाजिक आर्थिक चौकट वेगळी असते, त्यामुळे आपल्या सामाजिक आर्थिक चौकटीमध्ये म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक फ्रेमवर्क मध्ये आपल्याला राहूनच आपल्या समस्या आपल्याला त्याची उकल करावी लागते. हे सगळं संशोधन मी करत असते. आता सुद्धा आमचे प्रोजेक्ट चालू आहेत. आणि दुसरं म्हणजे मी पुण्यातली जी कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आहे, कॉलेज ऑफ सोशल वर्क, तिथे सुद्धा मी रिसर्च डायरेक्टर होते. आणि तिथे मला अतिशय महत्वाचं काम करायला मिळालं, म्हणजे पुण्यासाठी जो 2007 ते 2027 जो डेव्हलपमेंटल प्लॅन आहे त्याच्यासाठी आधारभूत संशोधन प्रकल्प माझ्या हातून झालेला आहे. तो म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक सर्वे ऑफ पुणे सिटी. तर संपूर्ण पुणे शहराचा आर्थिक सामाजिक आढावा आम्ही हा घेतला आणि तो प्रकल्प आपल्या या डीपी जो आता 2027 लागू आहे त्याचा आधारभूत प्रकल्प आहे.
0: वा.
1: तसंच आणखीन एक मला सांगायला आवडेल की इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च न्यू दिल्ली ICMR यांनी 1983 ते 1986 पर्यंत आपल्या देशात अल्ट्रासोनोग्राफी सुरू करण्याआधी पूर्ण देशाच्या पातळीवर अल्ट्रासोनोग्राफी म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये अल्ट्रासोनोग्राफीच्या माध्यमातून आपण गर्भाची परिमाण घेऊ शकतो का, त्याच्यात काही हे असतील, प्रॉब्लेम्स असतील तर ते आपण शोधू शकतो का, प्लेसेंटा वार याची पोझिशन कशी आहे, असे एक पूर्ण देशपातळीवर. आणि ह्या मुख्य म्हणजे अल्ट्रासोनोग्राफीचा काही विपरीत परिणाम गर्भावर वारेवर होत नाही ना, हे बघण्यासाठी देश पातळीवर त्यांनी संशोधन प्रकल्प केला होता. तर मुंबई विभागातून मी या प्रकल्पामध्ये सामील झाले होते आणि त्यामुळे मला अतिशय आनंद होतो की आता जी अल्ट्रासोनोग्राफी ही अतिशय कॉमनली आपल्याला वापरलेली बघायला मिळते पण त्याच्या सर्व पातळ्यांचा आधी अभ्यास हा आम्ही केलेला आहे आणि ते प्रूफ आम्हाला मिळालं की हो ही अतिशय सेफ अशी मेथड आहे आणि हे जेव्हा आमच्या प्रकल्पातून सिद्ध झालं तेव्हाच अल्ट्रासोनोग्राफी ही देशभरात लागू झाली. तर त्या प्रकल्पामध्ये सुद्धा मी अतिशय महत्वपूर्ण अशा पद्धतीने सहभागी होते. असे काही खूप चांगले प्रकल्प माझ्या हातून घडले. तसंच चाइल्डलाईन ही जी 1098 ही जी मुलांसाठी हेल्पलाईन आहे तर त्याची सुद्धा पुण्याची नोडल डायरेक्टर म्हणून मी काम पाहिलेला. आणि पुणे विद्यापीठाची जी बोर्ड ऑफ स्टडीज असतात तर त्याचं स्पेशल एज्युकेशनच्या बोर्ड ऑफ स्टडीवर पण मी 3 ते 5 वर्ष मेंबर म्हणून होते आणि ह्या विषयामध्ये जे काही आपल्याला करता येईल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून ते मी करू शकले.
0: अतिशय
1: असा हा माझा थोडक्यात प्रवास आहे.
0: थोडक्यात नाहीये, मी खर तर तेच म्हणतीये की अतिशय उच्च विद्या विभूषित व्यक्तीला आज मला भेटता येतंय, त्यांच्याशी गप्पा मारता येतं, याचा मला प्रचंड आनंद होतोय. आणि तुम्ही ज्या काही एक एक ऍक्टिव्हिटीज सांगतात त्याच्याने माझ्या अजूनच भुवया उंचवत चालल्यात आणि खूप छान वाटतंय हे सगळं ऐकून. वा
1: श्रद्धा, मला अजून एक सांगायला आवडेल.
0: अगदी,
1: मला स्वतःला रशियन भाषा येते, म्हणजे मी रशियन भाषा लिहू शकते, बोलू शकते आणि वाचू शकते. रशियन, कारण मी हाऊस ऑफ सोव्हिएट कल्चर मधनं ही भाषा शिकले तेव्हा त्या भाषेत आपण एमए करू शकत होतो. मी माझा फर्स्ट इयरचा माझा कोर्स झालेला आहे पण त्याच्यात सुद्धा मला 6 महिन्यानंतर मला रशियाला जायची स्कॉलरशिप मिळाली कारण 6 महिन्यात मी पहिले आले होते.
0: अरे वा,
1: पण तेव्हा माझं नुकतंच लग्न झालेलं असल्यामुळे मी ते रशियाला जाणं नाकारलं. पण मला माहितीये की परदेशी भाषा येणं हे आताच्या जेव्हा आपण सर्व जग हे एक आहे असं म्हणतो आणि आता प्रत्येक मुलाला कुठे ना कुठे जायचं असतं, परदेशात जायचं असतं किंवा गावातल्या मुलांना शहरात यायचं असतं, तेव्हा जर त्यांना परदेशी भाषा येत असेल इट्स लाईक वी आर गिविंग विंग्स टू देअर जर्नी, यु नो.
0: बरोबर.
1: मला जॅपनीज पण थोडीफार कळते, थोडीफार बोलूही शकते जॅपनीज पण.
0: क्या बात है. वा वा वा, म्हणजे आजच्या ह्या विषयावरती बोलणारी एक अथॉरिटी पर्सन किंवा अधिकारवाणीनी बोलणारी व्यक्ती आज आमच्या सोबत आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण की आपण फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या ह्या कार्यक्रमामध्ये गप्पा मारतो आहोत आणि ज्या 2 भाषा शिकवल्या जातात फॉरेन लँग्वेज, तर त्याविषयी आज आपण गप्पा मारणार आहोत आणि त्या व्यतिरिक्तही तुम्हाला अजून 2 भाषा येतात म्हटल्यावरती मला अजून उत्सुकता वाढली आहे माझी की तुमच्याशी गप्पा मारताना मला नवीन काय काय ऐकायला मिळणार याची. तर ज्यावेळेला शैलेश लेले सरांनी तुम्हाला ह्या विषयी सांगितलं की अशा पद्धतीने ऑनलाईन भाषा शिकवल्या जात आहेत आणि ही जेव्हा कन्सेप्ट तुम्हाला कळली त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं होतं नेमकं?
1: मला अतिशय आनंद झाला होता श्रद्धा, कारण जसं मी तुला सांगितलं की आता प्रत्येक मुलांनी विद्यार्थ्यांनी आपली स्किल्स वाढवणं हे फार गरजेचं आहे. मग ती स्किल्स वेगवेगळे कोर्स करून असो किंवा हे फॉरेन लँग्वेज शिकणं असो, कारण फॉरेन लँग्वेज जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा नक्कीच तुमच्यासाठी दुसऱ्या देशांची दारं नक्कीच उघडली जातात. कारण युरोपातले FLOA तर्फे जर्मन आणि फ्रेंच शिकवलं जातं, या युरोपीय भाषा आहेत. कारण युरोपमधल्या आज देशांना, युरोपमधल्या लोकांना त्यांचा देश सोडल्यास खरं तर दुसऱ्या कुठल्या भाषा येत नसतात, म्हणजे इंग्लिशही त्यांना एवढी चांगली येत नसते. आपल्याला असं वाटतं इंग्रजी भाषा ही जागतिक भाषा आहे पण खरं युरोपमधल्या लोकांना ती अजिबात येत नसते इंग्लिश, आणि ते त्यांचीच भाषा बोलण्यामध्ये जास्त त्याला प्राधान्य देतात. त्यांचं सर्व पदव्युत्तर शिक्षण अगदी इंजिनिअरिंग म्हणा, मेडिकल म्हणा, आर्किटेक्चर, सगळे हे प्रोफेशनल कोर्सेसचं शिक्षण, अगदी आमचं सोशल वर्क सुद्धा त्यांच्या त्यांच्या भाषेतून आहे. तर जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला ह्या भाषा येतात तेव्हा नक्कीच त्याच्यासाठी ही परदेशात जायची दारं नक्कीच खुली होतात आणि त्याच्या करिअरला आपण नक्कीच खूप जास्त एक काय म्हणू एक मोठा जंप त्याला मिळू शकतो असं मला नेहमीच वाटतं.
0: वा अगदीच. आणि तुम्ही स्वतः यातून गेलेल्या असल्यामुळे तुम्हाला त्याचं महत्व अधिक छान पद्धतीने पटवून देता येऊ शकतं नाही का?
1: अगदी अगदी प्रश्नच नाही. कारण मला स्वतःला रशियन भाषा येण्याचे सुद्धा मला स्वतःला जगात इतर ठिकाणी गेल्यावर खूप काही फायदे झालेले आहेत त्याच्यामुळे मला माहितीये की आपल्याला परदेशी भाषा येणं हे फार आवश्यक आहे.
0: अगदीच. आणि आपण आणि आपण समोरच्या मातृभाषेत बोलल्यावरती एक वेगळा इम्पॅक्टही पडतो त्याचा.
1: प्रश्नच नाही प्रश्नच नाही. म्हणजे ते तर अगदी भारावूनच जातात की अरे बा अरे वा त्यांना कशी काय आमची भाषा येते असं त्यांना एक फार मोठा वाटतो. आणि ते नेहमी म्हणतात की भारतीय लोक हे हुशारच आहेत आणि आम्हाला त्याची माहिती आहे आणि आता तुम्हाला भेटून आम्हाला असं अगदी खरंच जाणवलं की तुम्हाला एवढ्या सगळ्या भाषा येत आहेत हुशार तुम्ही हुशारच असता याची आमची खात्री पटली.
0: बरं आता इनरव्हिलच्या माध्यमातून आपण ह्या दोन भाषा कशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना शिकवतो आहोत आणि आता सध्या आपल्याकडे हा कोर्स कसा रन होतो आहे त्याविषयी मला जाणून घ्यायला आवडेल.
1: हो नक्कीच. आता इनरव्हिलचे ना आमचे काही अव्हेन्यूज असतात म्हणजे आमचे प्रेसिडेंटनी कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम करावं असे त्यांना आम्ही अव्हेन्यूज मेन अव्हेन्यूज देतो. तसे आमचे एक 8 ते 10 अव्हेन्यूज असतात. त्याच्यापैकी एज्युकेशन म्हणजे मुलांचं एज्युकेशन हा एक आमचा मोठा महत्वपूर्ण अव्हेन्यू आहे किंवा क्षेत्र आहे. मग त्याच्यामध्ये राईट्स ऑफ द स्टुडंट्स आहे किंवा युथ डेव्हलपमेंट आहे हे सर्व अशा गोष्टी पण त्याच्यामध्ये येतात. पण मुख्यत्वे करून मुलांचं एज्युकेशन मुलांचं मुलींचं शिक्षण हा आमचा एक अव्हेन्यू असतो. तर त्याच्यामध्ये आम्ही एक हॅपी स्कूल नावाचा आमचा प्रकल्प असतो की ज्या आर्थिक सामाजिक दृष्ट्या कमी असलेल्या मुलांच्या शाळा आहेत किंवा अगदी गावातल्या शाळा आहेत आदिवासी मुलांच्या शाळा आहेत अशा शाळा ज्यांचं आता इन्फ्रास्ट्रक्चर अगदी खूप खराब आहे त्यांना काही सुविधा नाहीये शालोपयोगी साहित्य नाहीये बसायला सुद्धा नीट जमीन नाहीये काही नाहीये अशा शाळा आमचे क्लब प्रेसिडेंट्स आमचे क्लब्स निवडतात आणि त्यांना ज्या काही सोयी सुविधा तिथे हव्या असतील गरज असतील त्या त्यांना ते करून देतात. आमचे 9 व्हर्टिकल्स असतात. व्हर्टिकल्स म्हणजे काय की ऍटलिस्ट या 9 भागांपैकी 5 ते 6 भागात तरी त्यांनी काम केलं पाहिजे. म्हणजे मग त्याच्यामध्ये तिथलं त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर अजून सक्षम करणे त्यांच्या भिंती बोलक्या भिंती करणे पाण्याची व्यवस्था करणे लाद्या बसवणे टॉयलेट्स चांगली करणे त्याचबरोबर शालोपयोगी वस्तू नंतर त्यांना काही एथिकल मॉरल ट्रेनिंग देणे नंतर टीचिंगच्या एड्स देणे या अशा सर्व जे काय करता येईल ते आमचे प्रेसिडेंट्स करतात आणि ती शाळा आनंदी शाळा म्हणून घोषित करतात. हॅपी स्कूल म्हणजे आम्ही म्हणतो आनंदी शाळा. तर ह्या आनंदी शाळेच्या माध्यमातून आम्ही आमचा खूप रॅपो तयार होतो. अगदी म्हणजे आज हा प्रकल्प आमचा अनेक वर्ष चालू आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या म्हणजे ऍटलिस्ट आमच्या डिस्ट्रिक्टचं जर मी बोलले तर डिस्ट्रिक्ट मधल्या अनेक शेकड्यांनी शाळा आजवर आम्ही हॅपी स्कूल किंवा आनंदी शाळा म्हणून घोषित केलेल्या आहेत. म्हणजे त्या पूर्ण अपग्रेड केलेत आम्ही. त्याच्यात झेडपीच्या पण शाळा असतात आणि काही प्रायव्हेट स्कूल्स पण असतात पण या माध्यमातून आमचा शाळांशी खूप चांगला संपर्क असतो आणि ह्या संपर्कातूनच आम्ही त्यांना FLOA ची माहिती देतो. आम्ही त्यांना सांगतो की आता तुमच्या शाळातली मुलं पण खूप सक्षम झाली तर तुम्ही आता त्यांना फॉरेन लँग्वेजचं शिक्षण द्यायची सुरुवात करा. मग त्यांना फॉरेन लँग्वेजेसचं महत्व आमचे प्रेसिडेंट आमचे क्लब मेंबर्स पटवून देतात आणि मग त्यांना पटलं नक्कीच पटतं त्यांना की मग आम्ही इनरव्हिलच्या माध्यमातून आम्ही मुलांना त्यांची फी आम्ही भरतो स्पॉन्सर करतो.
0: अच्छा.
1: म्हणजे प्रत्येक क्लब त्यांची जशी फायनान्शियल सिच्युएशन असेल अवेलेबल फंड्स प्रमाणे मुलांना ते स्पॉन्सर करतात आणि FLOA ची फी अत्यंत कमी आहे. म्हणजे 250 रुपये फर्स्ट लेवलला त्याच्यानंतर अगदी थोडी ती वाढत जाते आणि 4 लेवल्स पर्यंत मुलं खूप सुंदर पद्धतीने फॉरेन लँग्वेज आमचे जर्मन किंवा फ्रेंच शिकतात. म्हणजे आतापर्यंत जवळ 4,000 वर मुलं 2022 पासून हा प्रकल्प आमच्या आम्ही इनरव्हील मध्ये राबवायला सुरुवात केली. जवळजवळ 4,000 पेक्षा जास्त मुलं आम्ही इनरव्हील तर्फे एफएलओएशी जोडली गेलेली आहेत. ते भाषा शिकलेले आहेत. यावर्षी सुद्धा अगदी ग्रामीण भागातल्या सुद्धा शाळांनी, तसंच आमच्या डिस्ट्रिक्ट मधली जी मुख्य शहरं आहेत की पुणे, सोलापूर, संभाजीनगर, अहिल्यानगर, नंतर अशा सगळीकडच्या प्रेसिडेंट्सनी आपापल्या संपर्कात असणाऱ्या शाळांमधून मुलांना एफएलओए साठी स्पॉन्सर केलेलं आहे. आणि याचा मला खूप आनंद होतो, कारण मी पण सगळ्या क्लब्सना मी माझी पण व्हिजिट असते, एक ऑफिशियल डिस्ट्रिक्ट चेअरमन व्हिजिट असते आमची. तर तेव्हा आम्ही डिस्ट्रिक्ट चेअरमन त्या प्रत्येक क्लबला भेट देते. आता आमच्याकडे 79 क्लब आहेत डिस्ट्रिक्ट 313 मध्ये. तर 75 मागच्या वर्षीपर्यंत होते, 4 क्लब मी आता यावर्षी नवीन सुरू केलेत. आणि मी सगळीकडे तुम्ही मुलांना एफएलओए साठी स्पॉन्सर करा हे मी सांगत असते, आणि मला त्याचा खूप छान प्रतिसाद मिळतोय. आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट.
0: वा, बरं आता सध्या आपल्याकडे किती विद्यार्थी शिकतायत या कोर्सला, किती जणांनी ऍडमिशन घेतलंय किंवा किती जणांचे पूर्ण झालेत, असे किती जण आहेत?
1: नाही, आमचं इनरव्हील वर्ष जुलै पासून सुरू होतो.
0: बरं,
1: त्याच्यामुळे आता सगळ्यांच्या ऍडमिशन आता सुरू झालेल्या आहेत. भरपूर विद्यार्थ्यांनी आमच्या या घेतलेल्या आहेत ऍडमिशन म्हणजे आमच्या तर्फे, आणि अजूनही प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे फायनल नंबर आता मी नाही सांगू शकणार, पण अगदी खूप मोठा नंबर असेल. आणि एफएलओएनी या वर्षीपासून ब्लाइंड मुलांसाठी सुद्धा हे करिक्युलम आणलेलं आहे. म्हणजे त्यांचं जे करिक्युलम आहे ते त्यांनी ब्रेल मध्ये पण डेव्हलप केलंय, त्यामुळे अंध मुलांना सुद्धा याचा आता फायदा होईल. ते सुद्धा मी सांगते सगळ्या क्लब मधनं की तुमच्या शहरामध्ये जर अंध मुलांच्या शाळा असतील तर तिथल्या विद्यार्थ्यांना पण तुम्ही एफएलओए साठी स्पॉन्सर करा.
0: खूपच छान छान वाटतंय आज तुमच्याशी गप्पा मारून. पण एकूणच जाता जाता सगळ्या आपल्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना तुम्हाला काय सल्ला द्यावा असा वाटतो कुठलीही फॉरेन लँग्वेज शिकण्याविषयी?
1: फॉरेन लँग्वेज शिकण्याविषयी मी नक्कीच सांगेन की ज्याला जशी संधी मिळेल, म्हणजे अगदी विद्यार्थ्यांनीच असं नाही पण मोठ्या व्यक्तींनी सुद्धा जर तुम्हाला संधी मिळाली, कारण मोठ्या व्यक्ती सुद्धा एफएलओएच्या माध्यमातून जर्मन आणि फ्रेंच शिकू शकतात. माझं आता पुढच्या या वर्षी माझं डिस्ट्रिक्ट चेअरमनशिप संपल्यावर माझा फ्रेंच शिकण्याचा मानस आहे. मला आता फ्रेंच शिकायचे, त्याच्यामुळे मी नक्कीच फ्रेंचच्या कोर्सला ऍडमिशन घेणार आहे. आणि प्रत्येकाने परदेशी भाषा शिकाव्यातच असं मला वाटतं. विद्यार्थ्यांसाठी तर त्यांच्यासाठी एक मोठी करिअरसाठी मोठं त्यांच्यासाठी दालनं निर्माण होतात की ते ट्रान्सलेटर म्हणा किंवा भरपूर प्रमाणात ते काम करू शकतात, परदेशात जाऊन शिक्षण घेऊ शकतात, त्यांना भाषेचा अडसर होणार नाही. मोठ्या व्यक्तींसाठी सुद्धा परदेशी भाषा शिक्षण महत्वाचं आहे, कारण आपण आता सर्वच जण विविध देशात प्रवास करत असतो. तर आपण जेव्हा एक प्रवासी म्हणून जातो तेव्हा जर आपल्याला तिथली भाषा येत असेल तर केवढा तरी मोठा फायदा आपल्याला होतो. आणि त्या देशाची संस्कृती, त्यांचे पोशाख, आचार विचार, त्यांचं कलिनरी हे कुझीन, हे आपण सगळं जर आपल्याला भाषा थोडीफार जरी येत असेल ना तरी खूप चांगल्या तऱ्हेने ते आत्मसात करू शकतो असं मला वाटतं. कारण मी आतापर्यंत 40 देशांना भेटी दिली, पण मी कधीच एक प्रवासी म्हणून जात नाही. मी एक तिकडे गेल्यावर तिथली संस्कृती, त्यांचे आचार विचार, पोशाख, मुख्य म्हणजे त्यांची खाद्य संस्कृती हे, आणि विशेषतः तिथले लोकोपयोगी समाजोपयोगी काम, लोककल्याणासाठी तिथले सरकार करत असलेली कामं, याचा सगळ्याचा अभ्यास करायला मला खूप आवडतो. कारण माझा तो काय म्हणा विषय आहे, माझा तो स्वभाव धर्मच आता झालाय, त्याच्यामुळे मी कधी ऍज अ टुरिस्ट म्हणून नाही जात. मी नेहमीच एक तो देश आपल्याला नीट जवळून बघता यावा हाच विचार करून जाते. आणि जर तुम्हाला परदेशी भाषा येत असेल तर खूपच फायदा होतो असं मला वाटतं. प्रत्येकाने एक नाही दोन सुद्धा आपण परदेशी भाषा शिकू शकतो आणि त्या जरूर शिकाव्यात असं मला वाटतं.
0: वा, खूपच छान, खूप छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून. खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि आपण इतकं मोठ्या प्रमाणावर काम करता आहात हे ऐकूनही खूप आनंद झाला. तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
1: थँक्यू श्रद्धा, मला पण आज खूप आनंद झाला. मी अनेक जणांशी जोडले जाते आणि माझे विचार मी सर्वांपर्यंत पोहोचू शकते याचा मला खूप आनंद झालाय. थँक्यू सो मच.
0: नक्कीच, धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद.
0: तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये आता आपण गप्पा मारल्या इनरव्हिलच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन डिस्ट्रिक्ट 313 डॉक्टर आशा देशपांडे यांच्याशी, ज्या जोडल्या गेलेल्या होत्या आपल्याशी पुणे येथून. आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची.